सुप्रभात श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्जवर 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. सकाळचे 5:56 झाली आहेत. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 26, वैशाख शके 1948, 16 मे 2026. आजच्या आपल्या पहिल्या सभेला आम्ही आरंभ करत आहोत.

मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.

0: 6:05 होत आहे. भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता आपण ऐकूया. सुरुवातीला ऐकूया शनेश्वर स्तोत्र.
1: श्री गणेशाय नमः. श्री शनैश्चराय नमः. अस्य श्री शनैश्चरस्तोत्रस्य दशरथ ऋषिः शनैश्चरो देवता त्रिष्टुप् छन्दः. श्री शनैश्चर प्रीत्यर्थे जपे विनियोगः. दशरथ उवाच कोणोऽन्तको रौद्रयमोऽथ बभ्रुः कृष्णश्शनिः पिङ्गलमन्दसौरिः नित्यं स्मृतो यो हरते च पीडां तस्मै नमः श्रीरविनन्दनाय. सुरासुराः किं पुरुषा गणेन्द्र गन्धर्वविद्याधरपन्नगाश्च पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्रीरविनन्दनाय. नरा नरेन्द्राः पशवो मृगेन्द्राः वन्याश्च ये कीटपतङ्गभृङ्गाः पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन.

श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं प्रसन्ना म्हैसाळकर यांच्या आवाजात सोपानदेव यांचा अभंग. यानंतर ऐकूया मधुकर परळकर यांचे गीत शोभा जोशी यांच्या स्वरात.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं महेश केळुसकर यांचं देशभक्ती भक्तीपर गीत हुमानंत बोगम यांनी संगीतबद्ध केलं.

याचबरोबर मंगल प्रभात हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:31 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा मनापासून स्वीकार करणं म्हणजे आनंदी राहणं. आपलं जीवन धावपळीचं आहे, त्यात अनेक जबाबदाऱ्या अडचणी येतात, पण या परिस्थितीवर मात करून आनंदी राहणं ही एक कला आहे. खरा आनंद बाह्य गोष्टीत कधीच नसतो, आपल्या मनातल्या समाधानात असतो. भूतकाळातली दुःख, आयुष्यातल्या चिंता, भविष्यातल्या चिंता या सगळ्याचा विचार न करता वर्तमानात जगत राहणं, तेही आनंदाने जगणं, हे खरं जीवनाचं सूत्र आहे. आनंदी राहण्यासाठी आपल्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला हवं. इतरांशी तुलना करण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळंच असतं. लहान लहान गोष्टींमध्ये आपण आनंद शोधायला हवा, जसं कुटुंबासोबत वेळ घालवणं, निसर्गाचा आनंद घेणं, आपल्या आवडीचे छंद जोपासणं. जीवनात चढउतार काय येतच असतात, पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आपण कोणत्याही संकटातून मार्ग काढू शकतो.

श्रोते हो, जगूया आनंदी या कार्यक्रमातून मी इशिता आता तुमचा निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी. नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळची 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 तसेच दुपारी 2 कृषीवाणी. विषय आहे काजूची लागवड. सकाळी 6:45 आणि दुपारी 2 आरोग्यम धनसंपदा. विषय आहे टेनिस एल्बो. याबद्दल तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांच्याकडून माहिती. सकाळी 6:50 तसंच दुपारी 2:10 परिसर. विषय आहे सौरचूल. लेखक आणि निवेदक धनंजय मुदगलकर. 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके. ज्यात ऐकूया पान उलटताना या मालेत पांडुरंग सुतार यांच्या नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाचा जयश्री हरिजोशी यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजिक कार्यक्रम. 7:40 विक्रम फिटनेस हा ग्राहक केंद्री कार्यक्रम. सकाळी 9 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 6. लेखक नितीन साळुंखे. वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. सकाळी 9:30 स्वरांजली. यात या महिन्याचं गीत निर्मिती मुंबई केंद्राचं. गीताचे बोल आहेत अंगणी माझ्या उमटली चांदण्यांची पाहुलं. गीतकार आहे सदानंद डबीर. गायक भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे. दुपारी 12 वनिता मंडळ निर्मिती जळगाव केंद्र. ज्यात असणार आहे विषय पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. तसंच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या अनुषंगाने संवाद चला कुटुंब जपूया भाग 2. लेखिका आहेत प्रिया सफळे. दुपारी 12:45 निरंतर स्वरलहरी हा नागपूर केंद्राचा कार्यक्रम. विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. दुपारी 1:40 परभणी हिंगोली जिल्हा वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. संध्याकाळी 5:30 युववाणी निर्मिती जळगाव केंद्र. ज्यात युवा मार्गदर्शन या सदरात 10वी 12वी नंतर करिअर कसं बनवावं याबाबत रागीब अहमद यांचं मार्गदर्शन असेल. संध्याकाळी 6:30 सायन्स कॉर्नर. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझं शिवार. यात आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे रासायनिक खताच्या उपलब्धतेवर होणारे परिणाम याविषयी डॉक्टर अशोक भोईर यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत. 9:15 स्पॉटलाईट दिल्लीवरून. 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका. 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. कलाकार आहेत पंडित कैवल्य कुमार गुरव. नादब्रह्ममध्ये ऐकूया सकाळी 10:30 पंडित रोणू मुजुमदार यांचं बासरीवादन राग नटभैरव. दुपारी 2:30 गायत्री कृष्णचंद्रन यांचं गायन राग नागस्वराली पूर्वकल्याणी राग मालिका. संध्याकाळी 5:00 श्यामला सजनानी यांचं वीणावादन राग किरवाणीयात. यानंतर जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कालचं तापमान जाणून घेऊया. कमाल तापमान कुलाबा येथे 34 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 34 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथे 28 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 28 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 81%. येत्या 24 हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण निरभ्र राहील. कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतकं असेल.
मच्छीमार बांधवांसाठी सूचना, कर्नाटक किनारपट्टीवर येत्या 24 तासात ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रतिवेगाने वारे वाहतील. वाऱ्याचा वेग 65 किलोमीटर प्रतितास इतका होण्याची शक्यता आहे. याचबरोबर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज इथेच

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:40 झाली आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत काजूचे पीक चांगले येते. विशेषतः जांभ्या दगडापासून तयार झालेल्या वर्कस जमिनीत काजूचे झाड चांगले पोसते. समुद्र सपाटीपासून 700 मीटर उंचीपर्यंत काजूचे पीक चांगले येते. कोकणातील उष्ण आणि दमट हवामान या पिकाला फारच अनुकूल आहे. विद्यापीठाने काजूच्या उन्नत जाती लागवडीसाठी विकसित केल्या आहेत. काजूची लागवड कलमे लावून करतात. एप्रिल किंवा मे महिन्यात 7x7 मीटर किंवा 8x8 मीटर अंतर ठेवून खड्डे खोदावेत. हेक्टरी 155 ते 200 झाडे बसतात. खड्ड्यांची लांबी, रुंदी, खोली 0.6x0.6x0.6 मीटर असावी. खड्ड्यात 1.5 ते 2 घमेली चांगले कुजलेले कंपोस्ट, 1/2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा हाडाची पूड मातीत मिसळावी. वाळवी नियंत्रणासाठी 2% मिथिल पॅराथिऑन 50 ग्रॅम भुकटी प्रति खड्ड्यात टाकावी. काजूची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीस जून जुलैमध्ये करावी. पाणी पुरवठ्याची सोय असल्यास यानंतरही लागवड केलेली चालू शकते. प्लॅस्टिकची पिशवी चाकू अगर ब्लेडने कापून अलगदपणे काढून टाकावी. कलमाची हंडी फुटणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कलम दगावण्याची शक्यता असते. कलमांना काठीने आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. तसेच कलमाच्या जोडावरील प्लॅस्टिक पट्टी काढून टाकावी. पाऊस कमी झाल्यावर ऑक्टोबरमध्ये कलमांच्या बुंध्याभोवती 2% फॉलिडॉल पावडर टाकून गवत किंवा काळ्या प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन करावे. त्यामुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवण्यास मदत होते. पहिल्या वर्षी हिवाळ्यात दर 15 दिवसांनी तर उन्हाळ्यात दर 8 दिवसांनी प्रति कलम 15 लिटर पाणी घालावे. कलमांचे मोकाट जनावरांपासून आणि आगीपासून संरक्षण करावे. कोकणातील जांभ्या जमिनीवर 7x7 मीटर अंतरावर काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या काळात नाचणी, वरी, उडीद आणि कारळा या पिकांमध्ये कारळा हे पीक जास्त फायदेशीर ठरते. काजूची झाडं खताला चांगला प्रतिसाद देतात. काजूच्या कलमांना 4थ्या वर्षापासून प्रत्येकी 4 घमेली शेणखत किंवा हिरवळीचे खत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते ऑगस्ट महिन्यात द्यावीत. खते झाडाच्या विस्ताराच्या थोडीशी आत बांगडी पद्धतीने चर खोदून द्यावीत. ही खताची मात्रा पहिल्या वर्षी 1/4, दुसऱ्या वर्षी अर्धी, तिसऱ्या वर्षी 3/4 आणि 4थ्या वर्षी आणि त्यानंतर खतांची पूर्ण मात्रा द्यावी.
0: याचबरोबर कृषीवाणी हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. आपण हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता पुन्हा ऐकू शकता.
2: 10वीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
3: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या

0: आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:45 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात, त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भार त्या एकाच टेंडॉनवर येतो, मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते, हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो, जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो, बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो, घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो, जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते, तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे, तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे, तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊया ज्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा व मनगटाचा असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मीडियन नर्व म्हणजेच मीडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंगे येतात, बोटं सुन्न होतात, बोंद पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मीडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पल टनल मध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात, मनगट व बोटांच्या टोकामध्ये टिपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे, तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात, नंतर जसे जसे हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोते हो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो किंवा डायबिटिकच्या रुग्णांमध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधी, ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मीडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार.

आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोतेहो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया उशास माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळची 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोतेहो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सीमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरणपूरक, इंधनमुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोतेहो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकरमधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजतं. या सौर चुलीचे दोन प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सूर्य चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी, डाळ भात भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे, आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी, म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे, जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरणपूरक आहे, यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च शून्य असतो. आरसे स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते. आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगा दाणे रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी यात सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे, कारण यामुळं पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्हीही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीनं देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण सौर चूल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं.
2: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः कृष्णप्रसादोपाध्यायः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी संयुक्त अरब अमीरात देशस्य अल्पकालावधिकां यात्रां सम्पूर्य यूरोपदेशैः सह भारतस्य सामरिक आर्थिक सम्बन्धान् प्रगाढतरं कर्तुं पञ्चराष्ट्राणां भ्रमणस्य द्वितीये चरणे गतरात्रौ नीदरलैण्ड देशं प्राप्तवान्. एम्स्टर्डम इति विमानस्थानके डच देशस्य विदेशमन्त्रिणा टॉम बेरेन्सन इत्यनेन श्रीमोदिनः स्वागतं कृतम्. इतः पूर्वं सः आबुधाबीनगरे यूएई देशस्य राष्ट्रपतिना मोहम्मद बिन जायद अल नाहियान इत्यनेन सह चर्चां कृतवान् आसीत्. डच देशस्य हेग नगरे भारतीय प्रवासिनः सांस्कृतिक संगीत प्रदर्शनैः प्रधानमन्त्रिणः भव्यतया स्वागतं कृतवन्तः। डच सैनिकाः अपि तम् औपचारिक रूपेण अभिनन्दितवन्तः। भ्रमणावधौ प्रधानमन्त्री मोदी डच देशस्य प्रधानमन्त्रिणा रॉब जेट्टन इत्यनेन सह द्विपाक्षिकं वार्तालापं करिष्यति, राष्ट्रप्रमुखाञ्च मिलिष्यति। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना उक्तमस्ति यत् देशवासिनां कृते ईज ऑफ डूइंग बिजनेस अथ ईज ऑफ लिविंग इत्येतयोः परिष्कारे सर्वकारः प्रतिबद्धः अस्तीति। एकस्मिन् सामाजिक प्रसार माध्यमे श्रीमोदी प्रसार संस्थानां प्रतिवेदनं निराकृतवान् यत् जनानामुपरि कथमपि अधिभारम् आरोप्यते इति। सर्वकारेण पेट्रोल निर्याते 3 रूप्यकाणां प्रति लीटर इति विशेष अतिरिक्त उत्पाद शुल्कम् आरोपितमस्ति। वित्तमन्त्रालयेन अद्य प्रकाशिते आधिकारिक राजपत्रे उक्तमस्ति यत् अधिसूचनानुगुणं डीजल निर्याते प्रति लीटरेति परिमितौ विशेष अतिरिक्त उत्पाद शुल्कं 23 रूप्यकाणां अपेक्षया 16.5 रूप्यकाणि कृत्वा न्यूनीकृतमस्ति। उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णनवर्यः कार्यभारग्रहणानन्तरम् अद्य सिक्किमराज्यस्य प्रथमवारं भ्रमणं करिष्यति। स्वयात्रायाम् उपराष्ट्रपतिः गैंगटोक नगरे सिक्किमराज्यस्य राज्यत्वदिवससमारोहे भागं ग्रहीष्यति। राज्यपालः ओमप्रकाशमाथुरः, सिक्किमराज्यस्य मुख्यमन्त्री प्रेंग सिम तवांगः, केन्द्रीय पूर्वोत्तर क्षेत्र विकास मन्त्री ज्योतिरादित्य सिंधिया इत्यादयोऽपि उत्सवेऽस्मिन् भागं ग्रहीष्यन्ति। केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड CBSE इत्ययम् अवदत् यत् ये छात्राः स्वस्य परिणामैः असन्तुष्टाः सन्ति ते संरचित समीक्षा व्यवस्थां प्राप्तुं शक्नुवन्ति, या हि द्विचरणीय समीक्षा प्रक्रिया अस्ति। प्रथमचरणे छात्राः स्वमूल्यांकितानां उत्तरपुस्तिकानां स्कैन इति प्रतिबिम्बितप्रतयः याचयितुं शक्नुवन्ति, एताः अन्तर्जालीयमाध्यमेन उपलभ्यन्ते। द्वितीयचरणे छात्राः विसङ्गतानां प्रश्नोत्तराणां सत्यापनाय आवेदनमपि कर्तुं शक्नुवन्ति, उत वा अङ्कनयोजनायाः आधारेण विशिष्टानाम् उत्तराणां पुनर्मूल्याङ्कनार्थं याचना कर्तुं शक्नुवन्ति। इज़राइल लेबनानदेशौ वाशिंगटन नगरे संजातायाः वार्तायाः अनन्तरं युद्धविरामस्य पुनः 45 दिवसपर्यन्तस्य विस्ताराय सहमतौ अभवताम् इति अमेरिकादेशस्य विदेशविभागः अवदत्। विदेशविभागस्य प्रवक्ता टॉमी पिगोट अवदत् यत् वारद्वयकृतवार्तालापेन फलदायकं युद्धविरामम् आगच्छदति। इतः अनन्तरं जूनमासस्य 2-3 दिनांकयोः आधिक्येन वार्तालापो भविष्यतीति निश्चितमस्ति। आईपीएल क्रिकेट क्रीडायां गतरात्रौ लखनऊ नगरस्य एकाना क्रीडांगणे लखनऊ सुपर जायंट्स इति दलेन चेन्नई सुपर किंग्स इति दलं 7-2 पराजितम्। सीएसके इत्यनेन प्रदत्तस्य 88.1% धावनांकस्य लक्ष्यम् आतिथीयेन एलएसजी इति दलेन 17 क्षेपणचक्रेषु सम्प्राप्तम्, यत्र केवलम् 38 कन्दुकेषु मिचेल मार्शल इत्यस्य 90 धावनांकानां भूमिका निर्णायिका अभवत्। मार्शः उत्तम क्रीडकत्वेन पुरस्कृतः इति वार्ताः।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळी 7 वाजले आहेत। ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पान उलटताना या मालेत वेगवेगळ्या मराठी साहित्य प्रकारांचा आढावा घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया पांडुरंग सुतार यांच्या नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: नामशेष झालेल्या गोष्टी हा पांडुरंग सुतार यांचा चौथा काव्यसंग्रह वर्णमुद्रा प्रकाशनचा. पांडुरंग सुतार यांची कविता गेल्या 3 दशकातली महत्वाची कविता आहे. नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाची स्मरणमुद्रा वेगळी आहे. ही कविता आत्मपर खरी, पण ती काळाचा मागोवा घेते. आई वडील, त्यांचं जगणं आणि त्यांचा मृत्यू, त्यांच्या असण्या नसण्याच्या या उदासरम्य पार्श्वभूमीवर त्यांनी या कालबदलाचा शोध घेतला आहे. कुटुंब, आई वडील, गाव, डोंगर, रान ह्या पटावर भूतकाळातल्या असंख्य हरवलेल्या गोष्टींचं हे पद्यकथन आहे. वडिलांच्या सुतारकामाचे असंख्य तपशील या कवितेत आहेत. काळाच्या उदरात ते संदर्भ लोप पावलेले आहेत. एका अर्थानं ही लाकूड निष्ठेच्या स्पंदांची कविता आहे. या कवितेतले लाकूडकामाचे तपशील कवितेचे रूप घडवत जातात. दादा आणि आईच्या मरणाची अनेक रूपं या कवितेत आहेत. अंधाराला डोळे शरण गेल्याची जाणीव या कवितेत उमटलेली आहे. निंबाच्या झाडावरील पक्ष्यांचा किलकिलाट, आखजी गौराईची गाणी, नद्या, डोंगर, ओढे हे सारे काही कालोघात वाहून गेले आहे, पण कवीच्या स्मृतीपटलावर ते अजूनही ताजे टवटवीत आहे. गाव आणि निवेदकाच्या बालपणाशी निगडीत असंख्य कथा ह्या कविता रूपात इथे आहेत. देव देव्हाऱ्यात बसले आणि आमचा संसार सुरू झाला, इथपासून आईला माहेर नव्हते. चिमण्यांना ती ओसरीत आढ्यात खोपा करून देत असे. ते बाया सुपात धान्य घेऊन त्याच्याभोवती नाच पाहत उभ्या होत्या. इथपर्यंतच्या हळव्या स्मृतीसंवेदना या कवितेत आहेत. या कवितेत दादांच्या सुतारकामाची ठकठक आहे आणि केसरा आजीचा चुकलेल्या बकऱ्यांना मारलेल्या हर्र हर्र हाकांचा आवाजही आहे. भूतकाळातल्या अशा असंख्य कथास्मृतींची गुंफण या कवितेत आहे. कालपर्वाच्या गोष्टी होत्या, त्याच आता सापडत नाहीत. शहर परकं वाटतं, लगतचं सगळं काही झपाट्याने वाहून गेलंय. ही निसटून चालल्याची जाणीव या कवितेत अधोरेखित झालेली आहे. राख होणे, सुकून जाणे, आटून जाणे, निघून जाणे, उडून जाणे, मागे पडणे, धूर होणे, वाहून जाणे, सरणे, उन्मळून पडणे, बुजलेल्या पायवाटा, डोंगर नाहीसे होणे हे सगळे शब्दप्रयोग हेच अधोरेखित करतात. घर, श्वास, लय, गती आणि माणसं हरवल्याची ही गोष्ट आहे. या कविता गोष्ट सांगतात सर्व काही हरवलेल्या प्रेमाचीही. प्रेम परतून येत नाही, प्रेम परतून यावे म्हणून मी कविता लिहितो, असं हे भावविश्व. पण ही कविता केवळ हरवण्याची किंवा मरणाची शोकात्मक कविता नाही, तर काळाच्या संक्रमणात नव्या अंकुरण्याचं, उगवण्याचं, बहरण्याचं हिरवं गीत गाणारी ही कविता आहे. हे ऋतुचक्र निरंतर वाहत राहणार या जाणीवेची ही कविता आहे. ज्या झाडांच्या अनेक गोष्टी मी विसरलो होतो, ती झाडं कुठं दिसली नाहीत, पण नव्याने वाढलेल्या झाडांच्या गोष्टीही मला ठाऊक नव्हत्या. किंवा प्रेम उगवते पुन्हा गवताला अंकुर फुटल्यासारखे या संवेदनांची ही कविता आहे. पांडुरंग सुतार यांची भाषा प्रवाही, नितळ आणि प्रतिमांनी समृद्ध आहे. ते अलंकारांच्या आहारी जात नाहीत, उलट साधेपणातूनच ते तीव्र परिणाम साधतात. अवघ्या 33 कविता, पण त्या हरपलेल्या भूतकाळाचा सांगोपांग शोध घेणारे आहेत. या कविता केवळ स्मरणरंजनाच्या भिंगातून भूतकाळाचं चित्रण करू जात नाहीत. प्रेम, करुणा, अथांग मानवता आणि कालबदलाची यथार्थ जाणीव ही तत्वे या विलक्षण कवितांची बीजसूत्रे आहेत.
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात पांडुरंग सुतार यांच्या नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
2: काठीन घोंगड घेऊन द्या की रे मला बिजत्रला येऊन द्या की काठीन घोंगड घेऊन द्या.
3: का रे शिरप्या, तुझा आवाज का वधरणं इतका सुधारला रे?
4: अरे गणप्या, यो आवाज माझा ना भ, माझ्या खिशातल्या रेडिओचा.
3: रेडू आम खिशात
4: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातले रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
3: हा असं म्हणतोस
4: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी निपटायचं.
3: मजा आहे म्हणजे
4: अक्षी रेडिओ गत.
3: हा म्हणजे अगदी टाइम सिरीज म्हण ना.
2: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामला.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
3: अगं आक्की काय सांगत होतीस ग तू?
4: आता गवाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
3: तुला ग काय घेणं देणं सांग तू आपली।
4: पाणी उकळून शांत घ्याव।
3: काय पण तुझं शानपण म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
4: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी।
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
4: रेडोने सांगितलं मला। बर का कसं वागावं कसं राहावं दुखण्याला लांब कसं ठेवावं समज तो शिकवतोय ना
3: वाके। रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेड मार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडतर्फे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल साताऱ्यात केली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरांच्या लोकार्पण समारंभात ते काल बोलत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी बोलताना चौहान म्हणाले,
1: अभी प्याज के दामों के बारे में देवेंद्र जी का भी फोन आया था. हम लोगों ने आपस में बात की. प्याज का उत्पादन बंपर हो गया. बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही. ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, भाव ही नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए. प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नैफेड प्याज की खरीदी 12 रुपया 35 पैसा किलो शुरू करेगा.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही काल शिवराज सिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% 7% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयनं काल लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकाची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकानं लातूरमधल्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकालाही ताब्यात घेतलं होतं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात विशेषतः सेमी कंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून नेदरलँड्स हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. तत्पूर्वी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली. या भेटीत ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा मोदी यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल मुंबईतल्या एका रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसिक आरोग्याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचं मोठं काम डॉक्टर नाडकर्णी यांनी केलं. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाडकर्णी यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांच्या स्नेही आणि ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,
1: खरं तर आज सकाळी जेव्हा कळालं की डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या मधून गेलेत, सुन्नपणा आला मनाला. खरं तर हे पुन्हा एकाच वैयक्तिक नुकसान झालं नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रातलं न भरून येणार असं नुकसान आहे. हे आनंद चित्रपटाचा नायक हा काल्पनिक होता, पण इथं मी अनुभवलेला आनंद खरोखरच नावाप्रमाणेच जगणारा होता. 4 मेला आम्ही त्यांच्या शस्त्रक्रियेआधी ठाण्यात जेव्हा गेलो, त्यावेळेस शस्त्रक्रियेनंतरच वर्षभराचं नियोजन सांगितलं होतं. ही भेट शेवटची ठरेल असं वाटलंच नाही. डॉक्टरांची भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडून मी कधीही नकारात्मक विचार ऐकला नाही, कोणाविषयी कधी वावगा शब्द त्यांनी काढला नाही. नाटक, सिनेमा, संगीत, साहित्य, चित्र, शिल्प, एक माणूस इतकं काम कसं करू शकतो? त्यांची सर्जनशीलता, त्यांच्या मनात इतरांविषयी असलेली एम्पथी आणि सगळ्या वयोगटासाठी त्यांनी आखलेले उपक्रम. एक निखळ आणि स्वच्छ मैत्री करणारा आजच्या जगात असा मित्र मिळणं दुर्मिळ. म्हणजे खरं सांगू का, वारकरी संप्रदायात जसं माऊली या संबोधनाला महत्व आहे, आम्हा साऱ्यांची तो माऊलीच होता असं म्हणावं लागेल. म्हणजे असा मित्र आज अचानक गेलाय म्हणजे पोरक झाल्याची भावना मनात घर करतीये.
0: साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. वाई तालुक्यातील भुईंज इथं किसनवीर कारखान्याच्या वतीनं जाहीर केलेला देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे हे विद्येचं माहेरघर तर आहेच, पण अॅग्री हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुण्याला कृषी तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या अॅग्री हॅकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावर्षी विविध राज्यातील 1300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्रातून 867 स्पर्धकांनी या हॅकेथॉनमध्ये भाग घेतला आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोहोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोहोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभाग

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाघ माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळी 7:22 झाली आहेत. श्रोते हो, आज माणिक वर्मा या महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत तसंच सुगम संगीत गायिका यांचा जन्मदिन. किराणा आणि आग्रा घराण्याच्या गायिकेचा मिलाफ साधत त्यांनी शास्त्रीय संगीतासोबतच भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यसंगीत या क्षेत्रातही मोलाचं योगदान केलंय. त्यांच्या आई हिराबाई दादरकर या उत्तम संगीत जाणकार होत्या, त्यामुळेच माणिक वर्मा यांना संगीताचं बाळकडू घरातूनच मिळालं. त्यांनी किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे संगीताची मुख्य तालीम घेतली. याचसोबत उस्ताद अजमत हुसेन खा, पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित आणि सुरेश बाबू माने यांच्याकडूनही त्यांनी संगीताचे धडे गिरवले. संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केलं. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईत माणिक वर्मा प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं असून याद्वारे संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी माणिकरत्न पुरस्कार व शिष्यवृत्ती दिली जाते.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी सकाळची 7:25 होत आहेत. यानंतर ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखलेलं आहे आणि अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, अनेक उद्योग आता उदयाला येत आहेत, तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पर्यंत चांगलं आहे, पण पुढे ब्रँडिंग आणि मार्केटिंग मध्ये काही लोक कमी पडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
2: आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतोय. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आता स्टार्टअप्स मध्ये काम करताना जसं मेडिकल मध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच डॉक्टर असायचा, तो पूर्ण शरीरातल्या कुठल्याही व्याधीचा इलाज करायचा,
1: फॅमिली डॉक्टर.
2: पण आता फक्त चेहऱ्यापुरतं पाहिलं तर 50 डॉक्टर होतील. तसंच आता स्टार्टअप्स मध्ये झालेलं आहे, सेक्टर स्पेसिफिक सबसेक्टर्स खूप झाले. तर आम्ही आता एक पॅनल करायचा प्रयत्न करतो, ऍडवायझरी बोर्ड क्रिएट करतोय की प्रत्येक सेक्टरसाठी एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असावा आणि त्याच्या सब्जेक्ट मॅटर खाली सबसेक्टरचे सब्जेक्ट मॅटर्स असावे. तर त्या माध्यमातून एखाद्या स्टार्टअपला एखादा प्रश्न असेल, त्याची आयडिया डेव्हलप करण्यासाठी असेल, त्याचा प्रयत्न करतो. मी चेन्नईमध्ये एक चांगलं AI मॉडेल बघितलं की तुम्ही जर एखादी आयडिया त्याच्यात टाकली की मला रॉ थॉट ही आहे, तर एक कम्प्लीट रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केट व्हायबिलिटी किती आहे, टेक्नॉलॉजिकल परसिवन्स किती आहे, तुम्हाला प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो, कुठला स्किल सेट लागू शकतो आणि मोर ओव्हर हे जर तुमची आयडिया सक्सेसफुल झाली तर तुम्ही कोणाला विकू शकता.
1: सर, आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच, पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत, तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
2: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक, इट्स अ फ्लोईंग. तर इनोव्हेशन मध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे. जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, तर आम्ही एक कौशल समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असेल तर कौशल्यातही असावी म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250 मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न केला. तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं वाटतं.
1: बरोबर. सर, आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप, त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
2: एक पॅड केअर म्हणून आहे, जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे, ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करत आहे. IIM नागपूर आहे, ते आमचं इन्क्युबेटर आहे, ते काम करत आहे. VGTI मध्ये आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतोय. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करत आहेत, पण यांना अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
1: बरोबर. आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते, किंवा एक असा एक माइंडसेट असतो एक की नोकरी कर म्हणजे कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
2: आम्ही आयडिएशन स्टेजपासून सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन की आम्ही आता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत. म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आहे.

0: तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्टअप यात्रा करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्यात तालुक्यांमध्ये ती यात्रा जाणार आहे. त्याच्यामध्ये विमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी विंग असेल, आणि रुरल एंटरप्रेन्युअर आणि स्टार्टअपसाठी एक असेल. तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टीम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल. तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत, म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका, जे काही संविधानिक संस्था आहेत त्यांचा इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाफ डे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करून उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय, आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोण कोण आहेत आणि ज्याच्यात व्ही वाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्युअरशिप वाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्यात, त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल, किंवा त्यांच्या लाईफ मधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्डमध्ये, किंवा आपण तर अहिल्या देवींना सगळ्यात ग्रेट मानतो, विमेन, शी वॉज नॉट ओनली दी ऍज अ गव्हर्नर, पण शी डीड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन, स्किल डेव्हलपमेंट पासून. तर हे मोठे उदाहरण समाजात पोहोचवणं, माझ्या जिजाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं, आणि करिअर मध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे तर त्याचं महत्व सांगणं हे या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. स्टार्टअप ही एक अशी वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या स्टार्टअप्स त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी एक खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे, पण विकू कोणाला. तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आत्ता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 जे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड, आम्ही त्यांना एक त्यांचे कॉम्पिटिशन्स घेऊ, ज्युरीज फायनल, या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकारने, म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिश होईल. तर हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या माध्यमातून
1: नक्कीच, कारण कुठेतरी मार्केट मिळणं आपल्या
0: सुरुवात गरजेचं
1: महत्वाचं आहे. आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअप मध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल?
0: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेनझीज आहेत, अल्फा आहेत, दे आर स्मार्टर दॅन अस, त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा. तर त्यांना सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस आहे, आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक तेव्हा पुस्तकं चाळायची, आता तुम्ही गुगलवर प्रॉम्प्ट टाकलं तर तुम्हाला भरपूर PDFs मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो. तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला, तर आम्ही सगळे 80s 90s वाले आहोत, तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजनमध्ये इन्व्हॉल्व्ह करा. म्हणजे एखादा TV घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर करायचं आहे, किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्व्हॉल्व्ह देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा 3री 4थीला होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो, म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, CII असेल, FICCI असेल, तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखादं व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेर चाललो तू दुकानावर थोडा वेळ था, तर त्याला किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज सांगा. काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेले आहेत, त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, ते असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एज नंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
1: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या

0: काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
1: असं मिडल ईस्ट साठी वेगळी योजना असा काही नाहीये, कारण मला इनोव्हेशन काय आवडतं, कारण इनोव्हेशन जात धर्म पंथ वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं, म्हणजे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जी लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की एआयमुळे डिस्रप्शन आहे, म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे तर चॅट जीपीटी सहज करू शकतो, म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट की चेंज द कलर ऑफ शर्ट, चेंज द कलर ऑफ हॅट, इट विद इन अ सेकंड इट डिड. ही लोक पुन्हा काय करणार? तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे, काही गोष्टी अशा आहेत. जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एजपर्यंत आले आणि असं वाटतं की आपण स्पीडप्रमाणे अपस्किल नाही झालोय, तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे, तर त्यांनी अनटॅप्ड क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काही हरकत.
0: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केला, अशा सगळ्यांना काय सांगाल?
1: सिंगल लाईन स्टार्ट अर्ली, खूप कमी वयात ही जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सनी पण खूप लवकर सुरुवात केलं होतं, आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली. आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत, जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे. आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात कराल आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही, तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यांनी दिवसभर कुठेतरी मोर्चे हे ते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा, आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न ही येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात, आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
0: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स यांच्यासाठी काय वेगळा फोकस आहे हे देखील जाणून घेतलं. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय कशा पद्धतीने मजबूत केला जातोय याविषयी देखील आपण माहिती घेतली. सर, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 7:40 होत आहेत. ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकूया. विक्रम फिटनेस.
1: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रम

0: कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळ आपल्यासोबत गप्पा मारायला. गुड मॉर्निंग विक्रम.
1: गुड मॉर्निंग चित्रा, श्रोते नमस्कार.
0: विक्रम, आपण वेगवेगळ्या केसेस बघतोय, तर आजची जी केस आहे ही आणखीन वेगळी आहे. सौ स्वाती यांचं नाव आहे, 47 वर्षांच्या आहेत. आता यांच्या फूड डिलिव्हरीचं स्वतःचं फूड आउटलेट आहे, सो त्यांचं उभं राहून काम असतं. त्यांच्या हाताखाली काही माणसं आहेत, पण काही काही वेळा बऱ्याचदा पार्सल पोहोचवण्याचं काम त्यांना स्वतःलाही करावं लागतं, म्हणजे ड्रायव्हिंग आलं त्याच्यामध्ये, प्लस दिवसभर उभं राहणं. त्यांना पाठदुखीचा त्रास होता, स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम सुद्धा चालू झालाच होता, आणि या सगळ्या ह्याच्यात वजन पण वाढलेलं, पण काम तर करावं लागत होतं उभं राहून दिवसभर. सो त्यांना ते कुठेतरी सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं अवघड झालं होतं. 84 किलो वजन तुझ्याकडे आल्यानंतर 7 महिन्यात त्यांचा 17 किलो वेट लॉस आहे.
1: बर्वे मॅडमची थोडीशी केस डिस्कस करायची झाली तर बर्वे मॅडमचा बिझनेसच फूडचा, म्हणजे स्वतःचं फूड आउटलेट म्हणल्यानंतर 2-3 गोष्टी आल्या. पहिली गोष्ट म्हणजे दिवसाभरात 5 ते 6 तास उभं राहून काम करणं आलं.
0: बरोबर.
1: दुसरी गोष्ट आली म्हणजे व्यायामाला त्यांना वेळ मिळत नव्हता, नंतर तो मी त्यांना कसा वेळ काढायचा हे सांगितलं, नंतर तो मिळायला लागला, पण व्यायामाला वेळ मिळत नव्हता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक खाद्यपदार्थ हा त्यांना टेस्ट करायला लागायचा, त्यामुळे त्याच्यामुळेच थोडंसं असं व्हायचं की त्यांचं डाएट पूर्णपणे गडबडून जायचं. ह्या सगळ्याबरोबर त्यांचं वजन थोडंसं वाढत चाललं होतं. त्यांना बाकीचे 2-3 प्रॉब्लेम्स म्हणजे त्यांना स्लिप डिस्क होती L4-L5 मध्ये, आणि त्यामुळे त्यांना पाठदुखी प्रचंड व्हायची, आणि त्यांचं ट्रॅव्हलिंग थोडंसं टू अँड फ्रो काही काही ठिकाणी जास्त असल्यामुळे ते मग गाडीत बसून परत लंबर सपोर्ट नसल्यामुळे अजून त्यांची पाठ दुखणं हे वाढत चाललं होतं, आणि ऑफकोर्स वाढलेल्या वजनामुळे त्यात भरच पडते.
0: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9031135000, 9031135000, 90111-32500. सो विक्रम, आपण बर्वे मॅडमची केस डिस्कस करतोय. आता यांचं स्वतःचंच फूड आउटलेट होतं, सो त्यांनी तुझ्याकडे कन्सल्टेशन घेतल्यानंतर त्यांचे फूड पार्सल्स तुला दिले असतील खायला. बरोबर. जसं आपण म्हणलं तसं की त्यांना हा एक मेजर इश्यू होता, म्हणजे जोकचा मुद्दा बाजूला राहतो, पण त्यांना ते फूड टेस्ट करणे आणि ह्या गोष्टी व्हायच्या,
1: त्या गोष्टी व्हायच्या,
0: त्याचा हातभार लागायचा वजन वाढीला कुठे.
1: एक्झॅक्टली असं त्यांचं म्हणणं होतं, पण मी त्यांना तेच सांगितलं, म्हणलं जेव्हा तुम्ही काय बनवता आणि ते तुम्ही 1/2 चमचा 1/2 चमचा टेस्ट करता त्याच्याने काही फारसं वजन वाढत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यांच्या लाईफस्टाईल जेव्हा बघितली तर त्यांचं रोज रात्री 1:30-2 वाजता झोपणं व्हायचं, आणि ज्याची काही गरज नव्हती, म्हणजे जर त्यांचं काम म्हणलं तर 8:30 त्या कामातनं फ्री व्हायच्या, अगदी 9 जेवून त्या 11-11:30 झोपू शकायच्या, म्हणजे झोपणं पॉसिबल होतं त्यांना, पण 1-1.5 त्यांना झोपायला वाजायचा. आणि सकाळी मग घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज देखील असल्यामुळे मग काय व्हायला लागलं की झोपायचं मात्र रात्री 1:30-2 वाजता, सकाळी 7 कंपल्सरी उठायला लागायचं, दिवसभर प्रचंड काम, ह्याच्यामुळे पूर्णपणे हॉर्मोनल इम्बॅलन्स तर त्यांचा झालाच होता. दुसरी गोष्ट स्लिप डिस्क आणि पाठीचे प्रॉब्लेम वाढत चालले होते, प्लस वजन वाढत चाललं होतं. मी त्यांना हेच समजावून सांगितलं की वजन हे तुमचं फूड जेव्हा तुम्ही काय खायला बनवता तेव्हा ते 1/2 चमचा टेस्ट केल्यामुळे वजन तुमचं वाढत नाही, तुमचं वजन उशिरा झोपल्यामुळे झोप कम्प्लीट होत नाही, ती न झाल्यामुळे व्यायाम करावा असं वाटत नाही, हे दुसरं कारण वजन वाढण्याचं. आणि खाण्याच्या वेळा प्रचंड आवेळी, म्हणजे कधी नाश्ता केला नाही केला तसंच कामाला लागल्या, नंतर मग कधी दुपारचं जेवण कधी 1 झालं कधी 3-4 वाजता झालं, हे तिसरं कारण वजन वाढण्याचं. तिन्ही कारण आम्ही रेक्टिफाय केली. त्यांना पहिली गोष्ट मी त्यांना पहिल्या आठवड्यात करायला सांगितली, म्हटलं कंपल्सरी 11:30 झोपायचं, 7:30 उठायचं, ते झाल्यानंतर 1 व्यायामाला संध्याकाळी का विना 1 व्यायामाला काढायचं.
0: म्हणजे दिवसभरातली त्यांची 1 तू व्यायामासाठी त्यांना मॅनेज करून दिलीस,
1: आणि त्यांना हे सगळं जमायला लागलं व्यवस्थित. आणि आज आपण रिझल्ट बघितला त्यांचा, 7 महिन्यात सेम लाईफस्टाईल जगून, म्हणजे ऑफकोर्स थोडे चेंजेस करून, 7 महिन्यामध्ये 17 किलो आज वजन कमी झालं, पाठीचं दुखणं ऑलमोस्ट गेल्यात जमाय, आणि एनर्जी लेवल्स वाढल्या. हे सस्टेनेबल पद्धतीने झालंय आणि त्याच्या पुढे कंटिन्यू करणार आहे.
0: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9031135000, 9031135000, 90111-32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहंदळे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: थँक्यू. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस आताच आपण ऐकला. श्रोते, आकाशवाणी मुंबई केंद्राची या अस्मिता वाहिनी तसेच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही

आपण हे प्रसारण ऐकू शकता. सकाळची 7:45 झाली आहेत. भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आता आपण ऐकूया. सुरुवातीला ऐकूया गौरी कवी यांच्या आवाजात रमण रणदिवे यांचं गीत.

0: श्रोते हो, याचबरोबर भावगीतांचा कार्यक्रम भावधारा इथेच समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुकेश कुमार.

0: going to do what's right. The U.S. president also criticized Iran over ongoing negotiations with the United States, alleging that agreements with Tehran are not consistently honored. Mr. Trump said that every time Iran makes a deal, it later acts as if the conversation never happened. He reiterated that Iran must not be allowed to obtain nuclear weapons. In badminton, Indian men's doubles pair of Sattvik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty will face Malaysian shuttlers Noor Izzuddin and Go Zee Fee in semifinals of the Thailand Open in Bangkok today. Earlier, the Indian duo defeated Japanese pair of Takumi Nomura and Yuichi Shimogami 21-12, 21-13 in the quarterfinal clash yesterday. Meanwhile, other ace Indian shuttlers, including P.V. Sindhu and Lakshya Sen, bowed out of the tournament. Sindhu lost 21-19, 18-21, 15-21 to world number 3 Akane Yamaguchi of Japan in the women's singles quarterfinal. In IPL cricket, hosts Lucknow Super Giants defeated Chennai Super Kings by 7 wickets at the Ekana Stadium last night. Chasing a target of 188 runs, Lucknow Super Giants overhauled the winning mark in 16.4 overs, riding on Mitchell Marsh's fabulous innings of 90 runs in just 38 balls. Marsh was also adjudged player of the match. In today's fixture, hosts Kolkata Knight Riders will take on Gujarat Titans at the iconic Eden Gardens this evening. The match is scheduled to begin at 7:30 p.m. The Indian Met Department has forecast heatwave conditions over Jharkhand, Madhya Pradesh, Rajasthan, Uttar Pradesh and Vidarbha today. The weather agency has also predicted hot and humid weather conditions over Konkan and Goa during the day. And now for a look at today's newspapers, it's over to Shagun Chopra.
1: Thank you, Pramod. NEET paper leak continues to grab newspaper front page. NEET insider held for paper leak. Government says exam to be online from next year. Leads the Indian Express, while the Times of India headlines NEET retest to be held on June 21st. CBI arrests retired chemistry professor in Latur. Most papers also carry the story of petrol and diesel prices being hiked by 3 rupees a litre, even though LPG and PNG prices remain unaffected. Economic Times headlines, turmoil spills over. Mostly all papers lead with the story of Madhya Pradesh High Court holding that the Bhojshala complex in Dhar town is a temple dedicated to Goddess Saraswati and barring Muslims from offering Friday prayers. Times of India headlines, disputed Bhojshala site, a temple, declares HC. In its editorial titled When Trump and Xi Met, the Hindustan Times says that their meeting in Beijing failed to deliver any big deal. In April 2025, US President Donald Trump fired the first shots in the trade war against China and the rest of the world. Some countries quickly capitulated, but the Chinese dug in their heels and responded in kind. The paper concludes what the meeting has achieved is that the two most powerful men are talking and open to more talking. And finally, the Hindu reports monsoons to arrive 1 week earlier on the 26th of May in Keralam. And with that, it's back to you, Pramod.
0: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. India and UAE signed slew of agreements including setting up strategic petroleum and gas reserves in India. Prime Minister Narendra Modi reaches Netherlands on second leg of his five-nation tour. Prime Minister Modi rejects media report imposing tax on foreign travel. CBSE announces window for re-evaluation of answer sheets for class 12 students. Israel and Lebanon extend ceasefire for 45 days. And in badminton, Indian men's doubles pair of Sattvik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty to take on Malaysian duo in semi-finals of Thailand Open. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात UAE नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली, तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल, असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर, कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसार माध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे, असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉ दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती, PT उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे.

0: पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमोरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामुगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2 टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट UG 2026 परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकता. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगर केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. सकाळची 8:40 होत आहे. आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रमेश अणावकर यांचं गीत सीमा चंद्रगुप्त यांच्या आवाजात.

श्रोते भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया सुनीता टिकरे यांच्या आवाजातलं गीत. गीतकार आहे सुरेश भट.

0: जमाना वापस आ रहा है जब आपकी फरमाइशी चिट्ठियां आती थीं विविध भारती में।
1: चिट्ठी आई है चिट्ठी आई है,
0: और हम सुनवाते थे आपके मनचाहे गीत।
1: पल पल दिल के
0: विविध भारती पर वापस आ रहा है आपका पसंदीदा कार्यक्रम मनचाहे गीत। 2 मई से हर शनिवार और रविवार दोपहर 3 बजे
2: इंतजार करेंगे।
0: तो फटाफट पोस्ट कार्ड लीजिए, लिखिए अपनी फरमाइश और भेज दीजिए इस पते पर। मनचाहे गीत कार्यक्रम विविध भारती राष्ट्रीय सेवा, पोस्ट बॉक्स नंबर 19750, मुंबई 400091। मनचाहे गीत विविध भारती राष्ट्रीय सेवा, पोस्ट बॉक्स नंबर 19750, मुंबई 400091। आपकी चिट्ठियों का हमें इंतजार है।
3: सुहाने सुरीले सफर की बात जब हो रही है तो हमारी एक श्रोता ने याद किया है,
4: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्स मध्ये जल्लोषात स्वागत, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा, पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात, जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू, आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले। नेदरलँड्समध्ये ॲम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं। द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेनादलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली। नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत। ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील। या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे। या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे। भारतात 300 हून अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे। पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील। त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे। नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते। ऑपरेशन सिंदूर सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं। पाकिस्ताननं दहशतवादाला पोसणं आणि भारताविरोधात कारवाया करणं थांबवावं असं द्विवेदी म्हणाले।
5: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं।
4: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लीटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16 रुपये 50 पैसे इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16 रुपये 33 पैसे करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील. सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे. 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली. या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाज माध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे. तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जास्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3र्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाउत विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा 2रा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घरयादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या ACIDs द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महा TET परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जून पर्यंत केलं जाणार आहे. पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही, तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे, हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मुंबई आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रतिलिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रतिलिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आला आहे. हे दर आजपासून पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काही वेळांपूर्वी बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. अग्रगण्य डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी 19-21 22-20 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटिरसननं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार कृती समितीनं देखील टोलला विरोध केला असून रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसूल केला जाऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा 2रा टप्पा महाराष्ट्रासह

चार राज्यात सुरू, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा, पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात, आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत होतात विविध भारतीचं प्रसारण. FM बँड 103.6 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आज वार शनिवार, भारतीय सौर दिनांक 26 वैशाख शके 1948, 16 मे 2026. सायंकाळचे 5 वाजतायत. आजच्या आमच्या प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मी गीतांजली जाधव. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत 5:30 ऐकू शकाल बचत गटाच्या माध्यमातून होणारे आर्थिक परिवर्तन याविषयी डॉक्टर बालाजी सुरवसे यांची निलेश कारेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीत. 6:25 उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार ऐकू शकाल. 6:30 भक्तीसंगीत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. तर रसिको, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत FM बँड 103.6 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर. आता 5:02 होत आहेत. वेळ झाली आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. रसिक हो, आज बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक धर्मेश दर्शन यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि हिंदी चित्रपटातील गाणी ऐकूया. धर्मेश दर्शन हे लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. ऐकूया लुटेरा चित्रपटातील धर्मेश दर्शन यांचं गीत. संगीत आनंद मिलिंद यांचे. गायक स्वर लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात समीर यांचं गीत ऐकूया. संगीत नदीम श्रवण यांचं, चित्रपट राजा हिंदुस्तानी.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: मंडळी, गावागावातील बचत गटांमुळे आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलत आहे. पण हे नेमकं परिवर्तन कसं घडतंय आणि या चळवळीचं भविष्य नेमकं काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक विशेष मुलाखत. बचत गटांच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन या विषयावर सखोल मार्गदर्शन करतील प्राध्यापक डॉक्टर बालाजी सुरवसे, संवादक निलेश कारेकर, सादर करतील डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 16 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आपले आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 109.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: रसिका हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. धडकण चित्रपटातील समीर यांचं गीत ऐकूया. संगीत साथ नदीम श्रवण यांचं, गायला आहे अभिजित अलका यातनी आणि कुमार सानू यांनी.

0: पास तुम रहते हो।
1: बदला बदला सवय बदला।
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा।
3: शेतीमध्ये खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर याविषयी जाणून घेऊयात मृदा शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांच्याकडून।
4: सेंद्रिय पदार्थ जर वापरले

रसिकोवृंद, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकलं आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. 5:30 झाली आहेत. ऐकूया बचत गटांच्या माध्यमातून होणारे आर्थिक परिवर्तन याविषयी डॉक्टर बालाजी सुरवसे यांची निलेश कारेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. सादर करते डॉक्टर दीपक ठमके.

0: मंडळी, काल आपण बचत गटांच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन या विषयावर प्राध्यापक बालाजी सुरवसे यांच्याशी संवाद सुरू केला होता. कालच्या भागात आपण बचत गटांची संकल्पना आणि सामाजिक परिणाम पाहिले. आज आपण याच चर्चेच्या दुसऱ्या भागात वळणार आहोत, जिथे आपण प्रत्यक्ष व्यवहार आणि भविष्यातील संधींवर बोलणार आहोत. पुन्हा एकदा डॉक्टर बालाजी सुरवसे सर यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. सर, खाजगी फायनान्स कंपन्यांचे कर्ज आणि बचत गटाचं कर्ज यामध्ये अर्थशास्त्रीय तुलना आपण कशी करायला?
1: याच्यामध्ये निश्चितच अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मूलभूत काही

0: फरक आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर व्याजदर जर पाहिले तर बचत गटांचे व्याजदर, बचत गटांना जे हे केलं जातं त्याचं जे व्याजदर आहे ते कमी आहेत, आणि खाजगी फायनान्स कंपन्या आहेत त्यांचे व्याजदर हे अतिशय जास्त असल्याचं आपल्याला
1: जास्त आहे.
0: दिसून येतं. आता सुरुवातीलाच आपण बघितलं कर्ज देत असताना तारण, बचत गटांना कोणत्याही तारणाशिवाय कर्ज या ठिकाणी दिलं जातं, म्हणजे तारण नाही. परंतु खाजगी कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना मात्र तारण दिलं घ्यावं लागतं. एनपीए, बचत गटाचा एनपीए हे लेस 2%, 2% पेक्षा खाली आहे. तर याचा जो एनपीए आहे फायना खाजगी फायनान्स कंपन्याचा तो फार मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतं. त्यानंतर एक लवचिकता, तर बचत गटांचं जी काही निर्णय घेण्याची लवचिकता असते ती गटच निर्णय घेतो, गटाचा अध्यक्ष आहे. परंतु खाजगी फायनान्स कंपन्यांमध्ये जे नियम आहेत ते कठोर आहेत, त्यांचे वरचे वरचे वरचे मॅनेजर असे करत ही सगळी नियम निर्देश
1: प्रत्येक
0: सांगतात
1: स्तरावर
0: आहेत.
1: त्यांना विचार करा.
0: आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते कर्जाच्या बाबतीत किंवा याच्यामध्ये जी शोषण जे होतं ते बचत गटाच्या माध्यमातून जे कर्ज व्यवहार केले जातात त्याच्यामध्ये अजिबात शोषणाची शक्यता नाही आहे. परंतु खाजगी फायनान्स कंपन्यांच्या
1: फायनान्समध्ये
0: माध्यमातून मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती शोषण होताना आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं दोन्हीची तुलना केली तर मी असं म्हणेन की जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, बचत गट आहेत, हे आपल्या देशातील महिलांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी फार महत्त्वपूर्ण असे आहेत. आणि त्याच्यामुळं निश्चितपणानं या गटाला शासन तर देतच आहे परंतु लोकांनी सुद्धा खरेदी करत असताना यांना जरा प्रोत्साहन द्यायला हवं. बचत गट हे केवळ कर्ज देत नाहीत तर ते आपल्या सदस्यांना आर्थिक सवयी लावतात, शिस्त लावतात, त्याचबरोबर दीर्घकालीन दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन करतात. म्हणून प्रायव्हेट फायनान्स हे कधी पण बघितलं तर ते महागच असलेलं आपल्याला दिसून येतं, खूप शोषण करणारं आहे. त्याच्यामुळं बचत गट हा पर्याय नेहमीच सर्व महिलांसाठी योग्य आहे.
1: ज्या महिला कमी शिकलेल्या आहेत त्या अकाउंटिंग आणि हिशोब या गोष्टी कशा हाताळू शकतात?
0: महिलांचं अगदी हा चांगला प्रश्न आहे. म्हणजे शिकलेल्या जे कॉमर्स केलेल्या माणसांना सुद्धा आपलं जे काही वैयक्तिक जे काही अकाउंट आहे ते प्रॉपर मेंटेन करताना आपण त्यांचं सुद्धा फार कधी कधी गडबड होताना दिसते. आणि या तर म्हणजे वित्तीय साक्षरता किंवा कुठलं शिक्षण न घेता साधं शिक्षण घेतलेल्या महिला ज्या वेळेला या बचत गटामध्ये येतात तेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टी हाताळत असताना निश्चितपणानं थोडा सुरुवातीला त्रास होतोच. परंतु यामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीला या महिला त्यांच्या ज्या काही नोंदी असतात त्या नोंदी सिम्पल रेकॉर्ड किपिंग, म्हणजे सुरुवातीचं जे काही बचत आहे, कर्ज आहे, कर्ज परतफेड आहे, त्या त्यांच्या ट्रेनिंग जे त्यांना दिलेलं असतं त्या पद्धतीनं त्या तयार करतात. त्याचबरोबर गटातील महिलांची जी भूमिका असते त्याच्यामध्ये कोषाध्यक्ष असतील किंवा इतर सदस्य असतील ते प्रत्येकाकडे वेगवेगळं जबाबदारी देतात. तशा पद्धतीनं सुद्धा त्या गटातल्या ज्या काही नोंदी असतात ते रेकॉर्ड असतं अकाउंटिंगचं ते त्या ठिकाणी मेंटेन केलं जातं. त्याचबरोबर यांना बचत गटांना काही बँका किंवा काही एनजीओ अशा प्रकारचं प्रशिक्षण देतात की कशा पद्धतीनं रेकॉर्ड ठेवायचं, आणि त्याच्यामुळे त्यांचा आता सध्या आत्मविश्वास वाढताना दिसून येतो. याच्यामध्ये अलीकडच्या काळात आपण बघतो सगळ्याच बाबतीत मोबाईल ॲप्स आलेले आहेत, तसंच यासाठी सुद्धा काही स्थानिक भाषेतली अशी सुद्धा काही ॲप्स की ज्याच्यामुळे त्यांच्या चुका त्या कमी होतील. तर अशा पद्धतीनं बचत गटाला नियमित ऑडिट करणं, नियमित बैठका घेणं, नियमित रेकॉर्ड ठेवणं, आणि याच्यामुळं एका अभ्यासामध्ये असं दिसून आलेलं आहे की या बचत गटातल्या जवळपास 70 ते 80% महिला ह्या बचत गटाचा हा जो काही हिशोब आहे त्या सहज हाताळताना दिसत आहेत. तर अशा पद्धतीनं या बचत गटाच्या माध्यमातून फक्त पैसे देवघेवच नाही तर हिशोब ठेवण्याची जी शिस्त आहे ही सुद्धा महिला शिकलेल्या आहेत. कमी शिक्षण हा यांचा अडथळा नाही, त्याच्यामुळं ट्रेनिंग आणि या सगळ्या गोष्टीतून या महिला आपल्याला सिद्ध करताना दिसत आहेत.
1: सर, बचत गटाच्या चळवळीत पुरुषांची भूमिका केवळ विरोधक म्हणून न राहता सहयोगी म्हणून कशी बदलत आहे?
0: सध्या आता आपण बघतोय की सर्व क्षेत्रामध्ये महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत आहेत. आणि मी असं म्हणेन की बचत गटाच्या बाबतीत सुद्धा हा बदल झालेला आहे की पूर्वी काही पुरुष बचत गटातील महिलांना त्या ठिकाणी जात असताना विरोध करत असतील, परंतु आजच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर आज एक हा मोठा सामाजिक आणि आर्थिक बदल आहे की आज महिला मोठ्या प्रमाणावरती बचत गटामध्ये

0: सक्रिय आहेत. आता याच्यामध्ये याचं कारण असं आहे की आर्थिक परिणाम, म्हणजे त्या कुटुंबाचं उत्पन्न वाढतं, ती महिला जर बचत गटामध्ये गेली त्याच्यामुळं पुरुषसुद्धा अशा महिलांना सहजासहजी म्हणजे पाठवतात, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे आडेविडे घेत नाहीत. आणि म्हणून पुरुषांचा जो दृष्टिकोन आहे तो आता अलीकडच्या कालावधीमध्ये खूप प्रमाणात बदललेला आहे. काही महिलांची उदाहरणं आपण पाहतोय, एखादी बचत गटात जाते काही दिवस, त्याच्यानंतर ती हळूहळू पुढे गावच्या राजकारणात येते. चांगलं म्हणजे अशा पद्धतीनं ते पण कुठंतरी पुरुषांना आपल्याला दिसतं की बाबा एखादी महिला बचत गटात जाते त्यामुळं घराचाच नव्हे तर ती आपल्या गावचं सुद्धा नेतृत्व करू शकते, त्याच्यामुळे सुद्धा पुरुष त्यांना या पद्धतीनं सपोर्ट करताना आपल्याला दिसून येतात.
1: लॉकडाऊनच्या काळात बचत गटांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला कसा आधार दिला?
0: बचत गट खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण जग थांबला असताना अशा अवस्थेमध्ये खरं तर एक शॉकऑब्सर ठरलेला आहे. जिथं व्यवस्था थांबली तिथं बचत गटाचं काम हे सुद्धा कंटिन्यू चालू असलेलं आपल्याला दिसून येतं. खरंच बचत गटाने जो काही आधार दिला त्याच्यामध्ये बचत गटाने आवश्यक ज्या वस्तू आहेत त्याचा पुरवठा दिला. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मास्क असेल, सॅनिटायझर असेल, किराणा वस्तूंचं उत्पादन असेल, ते सुद्धा बचत गटाने दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्या लोकांना रोजगार गेले, ज्या लोकांचे त्या लोकांना स्थानिक भागामध्ये त्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार सुद्धा निर्माण करून दिला. त्याच्यामुळं मायग्रेशन जे आपण बघायचं अगोदर ते मायग्रेशन सुद्धा बऱ्या प्रमाणावरती थांबलेलं किंवा कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. सगळ्यात महत्वाचं त्या काळामध्ये बचत गटांनी आपल्या सदस्यांना अल्पकालीन कर्ज या ठिकाणी दिलेली होती आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांना त्याचा उपयोग झाला. वैद्यकीय खर्च किंवा घरखर्च सुद्धा बचत गटांनी आपल्या सदस्यांचा भागवलेला आहे. त्याचबरोबर अन्न सुरक्षाच्या नावाखाली फूड सिक्युरिटी, धान्य आणि भाजीपाला वितरण सुद्धा हे सर्वात महत्वाचं काम आहे. लोक जिथे उपाशी आहेत त्या ठिकाणी सुद्धा हे केलेलं आहे. गरीब कुटुंबांना वेगवेगळ्या पद्धतीने आधार दिला. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी काही लाभार्थ्यांना ओळखपत्र देणं, शासनाच्या ज्या काही संदेश असतील ते देणं, तर अशा पद्धतीनं एकूणच सोशल सपोर्ट वृद्धांना, त्याचबरोबर आजारी लोकांना एक चांगल्या पद्धतीनं बचत गटांनी सपोर्ट केलेला आहे. एक लॉकडाऊनमध्ये बचत गटांनी म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम हे केलेलं आपल्याला दिसून येतं. तर नुसतं आर्थिक ह्याच्यासाठीच बचत गट महत्त्वाचे नाही तर एक सामाजिक बांधिलकीसुद्धा बचत गटांनी उत्तमरित्या सांभाळलेली आहे. त्याच्यामुळं एक आपल्याला असं म्हणावं लागेल की या कालावधीमध्ये बचत गट हे बॅकबोन ठरले आहेत आणि मास्कपासून ते अन्नधान्यापर्यंत बचत गटांनी काम केलेलं आहे.
1: हे लोकांमध्ये ऊर्जितावस्था निर्माण करण्याचं काम या बचत गटांनी केलेलं आहे.
0: बरोबर.
1: डॉक्टर सर, उमेद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यामुळं या चळवळीला किती प्रमाणात गती मिळाली आहे?
0: खूप छान प्रश्न आहे. हे जे अभियान आहे उमेद अभियान, ह्या अभियानाचा खूप सकारात्मक परिणाम बचत गटाच्या चळवळीवर झालेला आहे. महाराष्ट्रातली ही जी चळवळ आहे ही मास इकॉनॉमिक मुव्हमेंट बनली गेलेली आहे. महाराष्ट्रात सुमारे 6.5 लाखापेक्षा जास्त बचत गट या माध्यमातून तयार झालेले आहेत. 65 लाखाहून अधिक महिला सदस्य या अभियानामुळे जोडले गेलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये याचा विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता मायक्रो लेवलवरून ती मॅक्रो लेवल इम्पॅक्ट निर्माण करणारी ही उमेद चळवळ किंवा ही गतिमान बनली, त्याच्यामध्ये संस्थात्मक बांधणी जी झाली ती म्हणजे बचत गट, ग्रामीण भागातल्या छोट्याशा संघटना आणि नंतर क्लस्टर फाउंडेशन. त्याच्यामुळं छोट्या प्रमाणात स्थापन झालेलं बचत गट हे कधी मोठ्या प्रमाणात रूपांतरित झालं, म्हणजे त्यांचे कधी क्लस्टर झाले आणि त्याच्यामुळं संपूर्ण ग्रामीण भागाचा कशा अशा पद्धतीनं आर्थिक परिवर्तन झालेलं खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं. एक मजबूत नेटवर्क झालेलं आहे. लाखो महिलांना एक औपचारिक बँकिंगचं प्रशिक्षण मिळालेलं आहे. बँका त्या ठिकाणी महिला जात आहेत बँकेमध्ये. कौशल्य आणि उद्योजकता विकाससुद्धा याच्यामुळं झालेला आहे. बचत गटातल्या महिला जॉब मागणाऱ्या पासून ते जॉब क्रिएटर, जॉब देणाऱ्या बनलेले आहेत. हे यश हे उमेद अभियानाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्यांचे जे उमेद मार्ट आहेत, ई कॉमर्स आहे, तर या माध्यमातून सुद्धा मार्केट लिंकेजेस मोठ्या प्रमाणावरती खुल्या झाल्या. की ज्या महिलांना कळत नसायचं की आपलं उत्पादन जे आहे ते कुठं विकायचं, परंतु तो प्रश्न या उमेद अभियानाच्या माध्यमातून त्यांचा संपलेला आहे.

0: त्याचबरोबर या ठिकाणी लखपती दिदी संकल्पना ह्या ज्या काही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आणल्या गेलेल्या आहेत, तर या सुद्धा लखपती दिदी संकल्पनेमध्ये असं आहे की अनेक महिला वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहेत म्हणून त्याला नाव दिलेलं लखपती दिदी. तर अशा पद्धतीनं फायनान्शियल इन्क्लुजन वाढलं, इन्कम मोबिलिटी ग्रामीण भागाची वाढली आणि एक चांगल्या पद्धतीनं हा उमेदचा प्रवास फ्रॉम सेव्हिंग म्हणजे बचत गटापासून ते सेल्फ रिअलाइज म्हणजे आपला स्वतःचा विकास करण्यापर्यंतचा हा आपल्याला एक उत्कृष्ट असा दिसून आल्याचा दिसून येतं. उमेद अभियानामुळं बचत गट ही केवळ बचतीपुरती मर्यादित राहिली नाही असं नाही आहे, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची मुख्य ताकद बनली असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे महाराष्ट्रात लाखो महिलांना जोडून उमेद अभियानानं आर्थिक सक्षमीकरणाला मोठी गती दिली आहे.
1: सर, पुढच्या 10 वर्षात बचत गटांचे रूपांतर छोट्या कारखान्यांमध्ये झालेलं आपल्याला दिसेल का?
0: होय, कारण शासनाची जी योग्य धोरणं आहेत, जे सध्याचं तंत्रज्ञान आहे, शासनाच्या पद्धतीनं बचत गटांसाठी वेगवेगळ्या सुविधा, बाजारपेठ आणि इतर सुविधा उपलब्ध करत आहे, त्याच्यामुळे या पुढच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक गट हे छोटे छोटे उद्योग जसं तुम्ही आता MSMES जे आहेत निश्चितच आपल्याला त्या पद्धतीनं त्यांचं रूपांतर झालेलं पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये याचं असं कारण आहे की एक स्ट्रॉंग बेस, मजबूत पाया या बचत गटांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मायक्रो एंटरप्राइजेस तो पण म्हणजे जे छोटे छोटे उद्योजक आहेत ते भविष्यामध्ये निश्चितपणानं मोठे कारखानदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये जे काही प्रक्रिया करतात त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन, जे त्यांचं जे काही प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टमध्ये त्यांचा जो कच्चा माल आहे त्याच्या मालाला सुद्धा मूल्य मिळवण्याचं काम या पुढच्या काळामध्ये जर झालं तर ही निश्चितपणानं क्रांती होल्याचं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर बाजारपेठांचा विस्तार हा मोठ्या प्रमाणावरती होताना दिसतोय. क्लस्टर मॉडेल म्हणजे सर्वांनी एकत्रित येऊन अशा पद्धतीनं एक गट तयार करून एक लार्ज स्केल इकॉनॉमिक स्केल जर झाला तर तो सगळ्यांना फायदेशीर ठरू शकतो. तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये अडथळे पण थोडेफार आहेत, परंतु ते जर दूर केले त्या दृष्टीने भविष्यामध्ये आजचे जे बचत गट आहेत त्यांच्यामध्ये उद्याच्या उद्योगाची बीजं रोवली गेलेली आहेत असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं उद्या ग्रामीण इंडस्ट्रियलायझेशन हे बचत गट म्हणजे उद्याचं ग्रामीण औद्योगिकरणाचं जाळं विणत आहेत असं मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो.
1: सर, अगदी शेवटचा प्रश्न की आर्थिक स्वातंत्र्य मिळवू इच्छिणाऱ्या गृहिणींना तुमच्याकडून काय मंत्र द्याल?
0: हा खूप खरंच हा एक महिलांसाठी महत्वाचा आहे. आज बघतोय आपण की बऱ्याचशा जे भारताची एवढी लोकसंख्या आहे, जगात 1 नंबरचा देश भारत देश लोकसंख्येच्या बाबतीत गणला गेला आणि जवळपास 50% पॉप्युलेशन ही महिलांची आहे, परंतु जर प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन बघितली, महिलांचं जर बघितली तर हे प्रमाण खूप कमी आहे. आणि त्याच्यामुळं आपलं जे काही घरदार सांभाळून ग्रामीण भागातल्या महिला जास्तीत जास्त, भारत हा खेड्यांचा देश आहे म्हणजे बऱ्याचशा महिला खेड्यात राहतात, आणि मग अशा महिलांना आपलं आर्थिक स्वावलंबित्व जर मिळवायचं असेल तर त्यांना जर नवऱ्यावर किंवा मुलांवरती पैशासाठी अवलंबून राहायचं असेल तर त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून बचत गटाचा सदस्य झालं पाहिजे, बचतीची सवय लावली पाहिजे. गृहिणीसाठी मी काही गोष्टी सांगू इच्छितो की त्यांनी छोटी छोटी बचत सुरुवात केली पाहिजे, त्या बचतीचं एक दिवस निश्चितपणानं एका मोठ्या ह्याच्यामध्ये त्यांचं रूपांतरित झालेलं दिसून येईल. त्यांनी गटातमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. आजही बऱ्याचशा महिला गटामध्ये नाही आहेत, सक्रिय नाही आहेत, नावासाठी आहेत, परंतु जे ॲक्टिव्हली त्यांनी काम करायला पाहिजे, त्यांनी जर ते काम केलं तर मला वाटतं निश्चितपणे बचत गटाला एक चांगली दिशा मिळेल. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे फक्त गटात आहेत परंतु वेळ आहे परंतु कुठलं स्किल घेत नाहीत, तर अशा महिलांनी भरपूर आता अलीकडे आपण बघतो सॉफ्ट स्किल आहेत, शिवणकला आहे, घरगुती उद्योग जे काय आहेत, जे काही सॉफ्ट टॉयज बनवायचं आहेत, ब्युटी पार्लर आहे, नंबर ऑफ स्किल आहेत, ते आत्मसात केली पाहिजेत आणि त्या पद्धतीनं ती करून आपला स्वतःचं उत्पन्न मिळवण्यासाठी काहीतरी एक वेगळी दिशा त्यांनी ही केली पाहिजे. एक आर्थिक शिस्त त्यांनी लावायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासी पहिली पायरी आहे. कॉन्फिडन्स जर असेल तर या महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतात, ही मानसिकता त्यांची बदलणं गरजेची आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही तर स्वतःचे निर्णय स्वतः घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ती ताकद ही त्यांना याच्यामधून मिळू शकते. त्याच्यामुळं बचतीची सुरुवात करणं आणि आपल्या स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्याचं स्वतः विचार करणं हे बचत गटासाठी खूप महत्त्वाचं आहे. बचत गट हे केवळ आर्थिक उपक्रम नाही, तर ही बचत गट ग्रामीण भारतातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक सक्षमीकरणाची क्रांती आहे असं मला वाटतं. म्हणून बचत गट म्हणजे महिलांच्या हातात आलेली आर्थिक शक्ती, आणि हीच शक्ती ग्रामीण भारताचं भविष्य आहे असं मला वाटतं.
1: सर, बचत गटांविषयी खूप मोलाचे विचार आपण मांडलेत. मंडळी, आज आपण समजून घेतलं की बचत गट म्हणजे केवळ पैशांची देवाणघेवाण नाही, तर ती एक विचारांची देवाणघेवाण आहे. 10 महिला जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या केवळ पैसे वाचवत नाहीत, तर त्या एकमेकींचं दुःख वाटून घेतात आणि प्रगतीची स्वप्न पाहतात. डॉक्टर सुरवसे सर, तुम्ही आज बचत गटाविषयी अर्थशास्त्राच्या क्लिष्ट गोष्टी इतक्या सोप्या करून सांगितल्या की आमचा प्रत्येक श्रोता आता स्वतःला आर्थिक साक्षर समजेल. आपणाला त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद सर.

रसिक हो, बचत गटांच्या माध्यमातून होणारे आर्थिक परिवर्तन याविषयी डॉक्टर बालाजी सुरवसे यांची निलेश कारेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकलात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सादर करते होते डॉक्टर दीपक ठमके.

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव, भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
2: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
3: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध। नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन।
2: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध। संपर्क 96 07 17 84 83।
4: शेतीमध्ये खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर याविषयी जाणून घेऊयात मृदा शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांच्याकडून।
5: सेंद्रिय पदार्थ जर वापरले तर त्याचे खूप मोठे फायदे शेतकरी बंधूंना दिसू शकतात।
4: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर दीपक ठमके। नक्की ऐका सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: रसिका हो, समुद्राशी नाळ जोडलेला मेहनतीचा अभिमान बाळगणारा आणि संकटांशी हसत सामना करणारा कोळी समाज आपल्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या जगण्याचा त्यांच्या अभिमानाचा स्वर बनलेलं हे गीत ऐकूया. पांडुरंग अंगवाणे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बुधाजी कोळी यांची गीतरचना आहे, संगीत मधुकर पाठक यांचं.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: रसिका हो, आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झ, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. रसिका हो, बंदराकडे निघालेल्या होड्या, लाटांवर डोलणारी स्वप्न आणि सोबत उत्साहाने गुणगुणली जाणारी गाणी, कोळी गीतांमधून समुद्र किनाऱ्यावरचं जिवंत चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. ऐकूया उत्साहाने भरलेलं लोकप्रिय कोळी गीत.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरीकरिता मार्गदर्शन.
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
2: शेतीमध्ये खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर याविषयी जाणून घेऊयात मृदा शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांच्याकडून.
3: सेंद्रिय पदार्थ जर वापरले तर त्याचे खूप मोठे फायदे शेतकरी बंधूंना दिसू शकतात.
2: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. नक्की ऐका सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

रसिको हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकलं आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 6:25 झाली आहेत. ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या प्रातःकालीन सभा चालू होईल 5:51. संकेत धोन प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित इतर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर सकाळी 9 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. सायंकाळी ठीक 5 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण ऐकू शकाल. सुरुवातीला प्रसारण उद्घोषणा आणि कार्यक्रम रूपरेषा. 5:02 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 रंग बावरी ठुमरी भाग 8, लेखन मकरंद हिंगणे.

उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आजचा सुविचार. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणं आहेत. स्वामी विवेकानंद. याचा अर्थ माणसाने सतत शिकत, बदल स्वीकारत आणि स्वतःमध्ये सुधारणा करत राहायला हवं. जिथे प्रगती थांबते तिथे आयुष्यही निरस होतं. म्हणूनच नवीन गोष्टी शिकणं, अनुभवातून घडणं आणि पुढे जात राहणं हाच खरा जिवंतपणा आहे.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: रसिक हो, भावगीतं, नाट्यसंगीत, भक्तिगीतं आणि शास्त्रीय संगीत अशा विविध प्रकारांमध्ये आपल्या सुराणी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माणिकताईंचा आवाज म्हणजे भक्ती, माधुर्य आणि संस्कार यांचा सुंदर संगम. ऐकूया.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध संपर्क 96 07 17 84 83
2: शेतीमध्ये खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर याविषयी जाणून घेऊयात मृदा शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांच्याकडून.
3: सेंद्रिय पदार्थ जर वापरले तर त्याचे खूप मोठे फायदे शेतकरी बंधूंना दिसू शकतात.
2: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. नक्की ऐका सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: रसिक माणिक वर्मा यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्वरातील भक्तिगीत आपण ऐकली आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आता ऐकूया भक्ती संगीताच्या कार्यक्रमात पुढील भक्तिगीत. अजित कडकडे यांच्या स्वरात, प्रवीण दवणे यांची भक्तिरचना आहे, संगीत नंदू होणव यांचं.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया उदय उपाध्याय यांच्या स्वरातील हे भक्तिगीत.

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 93.6 MHz वर आणि News1 EIR या मोबाईल ऍप वर.
1: रसिका, देशभक्तीपर गीताने आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया.

रसिका, आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. दरम्यान 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. आता ऐकूयात काही संदेश आणि जाहिराती, त्यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°6' आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
2: श्रोते हो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशीष सातपुते यांनी
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी
3: आणि सादर करते आहेत
2: आशीष बेनीशाम सातपुते।
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास।
5: हॅलो
6: हॅलो,
5: क्या हाल है?
6: बड़ा बुरा ये साल है।
3: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास।
7: कॉमर्स मधील करिअरच्या संधी,
8: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये। प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे। पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके। खर्च पण फार जास्त नाही आहे, तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात। स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे।
7: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत। रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून।

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. एआय, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यांतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे. महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच SHE अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मेपर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत. मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या. तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल

0: होईल, सीबीआयनं जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 147 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तमिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6 इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:10 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम वृत्तविशेष आपण ऐकू शकाल ठीक 7:15 वाजता.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका
0: अवश्य ऐका।

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका
0: अवश्य ऐका।

0: वर्षानुवर्षे हाच कट अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
0: निर्यात बंदी हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यात बंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईन की ज्यामध्ये साधारणतः 2019 मध्ये अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये, आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळीमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली, आणि मग त्या दरम्यानच्या काळात कांद्याचे दर हे खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 मध्ये सरकारने कांदा निर्यात बंदी केली, आणि आता अलीकडे 2023 मध्ये पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं, किमान निर्यात मूल्य $800-850 त्याच्यावरती लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला, पण हे जेव्हा निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळी सरकार हे सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा, राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने वर्षातले अनेक दिवस ते जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय, आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली तर त्या दरवाढीमध्ये त्या त्याच्या कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी 2 पैसे अधिकचे मोजले त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही, कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात, त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं, यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे, यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठल्याही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः 2000 साली बाजार हस्तक्षेप योजनेत कांदा खरेदी केला होता, त्याच्यानंतरच्या कालावधीत एखाद्या दुसऱ्या वेळेस कांदा राज्य सरकारने खरेदी केला असेल. परंतु राज्य सरकारकडे आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की तुम्ही MIS ही स्कीम राबवा, मार्केट इंटरनेशन स्कीम, थेट बाजारातून कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करा, बाजार हस्तक्षेप योजना. परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही, आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10,000-20,000 टन 15,000 टन घेतला जायचा. 2019-20 सालापासून मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले. मग त्याच्यामध्ये साधारणतः 1 लाख टन कांदा 2020 साली खरेदी केला, मग पुढे जाऊन 1.5 लाख टन 2021 ला, पुढे जाऊन 2.5 लाख टन 3 लाख टन, नंतर 7 लाख टन, असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळं जी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना ठरणार होती, शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता, तर तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळं आणि गैरव्यवहारामुळं त्या योजनेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला. ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं, आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला. कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळीच होत गेल्या, मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता NCCB याही संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते. याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळे आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल असं सरकारचं धोरण होतं. पण दुर्दैवाने NCCF सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या ह्या संस्थेने NCCF इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते, परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात NCCFने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली, पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली, तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली. आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवण्यात आला. दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता आधी स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला, आणि त्याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे. आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला, ग्राहकांनाही ते न्याय देऊ शकले नाही, आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका शेतकऱ्याचं कांदा उत्पादकाचं ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतात?
0: कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल, मग गारपीट, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, अतिवृष्टी, ही शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं, तयार होतं, उत्पादित होतं, आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी घेऊन जातात त्यावेळेस जो भाव मिळायला पाहिजे तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचं एक धोरण पाहिजे की यावर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी दर

मिळेल. या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कांदा संघटनेने वेळोवेळी सरकारकडं ईमेल असतील, प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील, मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार ह्या मागण्या आम्ही केलेल्या आहे आणि आंदोलनांमधून पण आम्ही ह्या मागण्या केलेल्या आहे. याच्यावरती काम होत नाही. दुर्दैवाने याच्यापूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब त्यांनी जी कांदा धोरण समिती निश्चित केली होती, स्थापन केली होती, तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते, अशाही समितीने

0: आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्यांचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्चच 2000 पेक्षा 2500 पेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीच 2023 मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023 ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिलाय तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 भाव द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते आता 1235 भाव देत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय का होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेची आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
0: श्रोतो, यावेळी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 26 वैशाख शके 1948 अर्थात 16 मे 2026. मंडळी, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. या तीनही जिल्ह्यात येत्या सकाळपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील. मंडळी, कार्यक्रमात आता ऐकूया संतुलित खत वापर मोहिमेविषयी डॉक्टर अशोक भोईर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे संतुलित खत वापर जागरूकता मोहीम. शेतकरी बंधूंना आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की शेतीमध्ये वाढतं उत्पादन मिळवण्यासाठी खतांचा वापर करणं हे अतिशय आवश्यक आहे. पण ज्यावेळेस आपण रासायनिक खतांचा वापर अतिप्रमाणात करतो तेव्हा जमिनीची सुपीकता कमी होते, उत्पादन खर्च वाढतो आणि पर्यावरणाला धोकासुद्धा निर्माण होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खतांचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि या विषयावरच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथील अशोक भोईर सर. आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सगळ्यात आधी आम्हाला सांगा की संतुलित

0: खतांचा वापर म्हणजे नेमकं काय?
1: संतुलित खत वापर म्हणजे काय की पिकाच्या गरजेनुसार किंवा आपली जमीन जी असेल तर जमीनच्या क्षमतेनुसार योग्य प्रमाण, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीचा आपण जर खताचा वापर केला तर त्याला आपण संतुलित खत म्हणतो. किंवा सोप्या भाषेमध्ये की पिकाला जितकं आवश्यक आहे आणि जे खत आवश्यक आहे ते खत योग्य वेळी देणं म्हणजे संतुलित खत वापर असा त्याला आपण म्हणू शकतो.
0: बरं, यामध्ये मग रासायनिक खतं, जैविक खतं अशा सर्व खतांचा वापर होतो की फक्त रासायनिक खतापुरतं हे मर्यादित आहे?
1: जेव्हा आपण संतुलित खत वापर असं म्हणतो त्याच्या वेळेस आपण फक्त रासायनिक खत न वापरता आपण रासायनिक खत वापरू शकतो, सेंद्रिय खत वापरू शकतो आणि जैविक खतं, मग तिघांचं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर ह्याला आपण संतुलित खत वापरतो. आता हे वापरत असताना परत महत्वाचं काय आहे की रासायनिक खतं आपल्याला साधारणतः 50-60% रासायनिक खतं वापरायचे आहेत, 30-40% आपल्याला सेंद्रिय खतं वापरायचे आहेत आणि 10-20% आपल्याला जैविक खतं वापरायचे आहे. असं आपण जर संतुलित व्यवस्थित केलं तर आपलं जमिनीचं आरोग्य जे आहे व्यवस्थित टिकू शकेल आणि आपलं जे उत्पादन आहे चांगलं वाढू शकेल.
0: बरं, संतुलित खत वापर करण्याचे फायदे काय काय आहेत?
1: जेव्हा आपण संतुलित खत वापरतो तर आपण बघित असेल की महत्वाचा फायदा असा होतो की आपली जी जमीन समजा असेल तर जमिनीची सुपीकता ही टिकते. कारण आपण बघितलं असेल की जेव्हा आपण मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं वापरतो तर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे काय होतं की आपली जमिनीची सुपीकता जी आहे ही कमी झालेली आहे. आणि जेव्हा सुपीकता कमी होते तेव्हा त्या जमिनीमधून येणारं उत्पादन जे आहे हे कमी होतं. त्याच्यामुळे जर समजा आपण संतुलित खतं वापरली तर जमिनीची सुपीकता जी आहे ही आपली टिकून राहते. आणि ज्यावेळेस आपली सुपीकता टिकून राहील तर दुसरा आपला फायदा काय होईल की आपलं जे उत्पादन आहे पिकाचं तर पिकाचं उत्पादन आपलं वाढून जाईल.
0: अच्छा,
1: तिसरा फायदा आपल्याला असा होणार आहे की जो काय आपण खर्च करतो रासायनिक खतांवर तर तो खर्च जो आपला कमी होणार आहे. कारण की जेव्हा आपण संतुलित खत वापरतो तर आपण जेवढं पीक आवश्यक आहे तेवढं आपण खत देतो. आता काय होतं की शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खतं वापरतात त्याच्यामुळे अनावश्यकपणे खतावर खर्च जो आहे तो जास्त वाढतो. त्याच्यामुळे जर आपण संतुलित खत व्यवस्थापन केलं तर खतावरचा जो आपला खर्च आहे तो आपला वाचून जाईल. आणि महत्वाचं म्हणजे काय की पर्यावरण जे आपलं आहे हे चांगलं राहील.
0: अच्छा,
1: हा तर असे 4-5 फायदे जे आहेत हे फायदे आपल्या संतुलित खत वापर आपण जर केलं आपण मिळू शकतात.
0: बरं, संतुलित खत वापर जागरूकता ही मोहीम कुणी सुरू केली आणि याचं उद्दिष्ट काय आहे?
1: संतुलित खत वापर जी मोहीम आता सुरू झालेली आहे ही मोहीम भारतीय कृषी अनुसंधान परिषद जे नवी दिल्लीला आहे त्यांनी सुरू केलेली आहे. आणि ह्या मोहिमेमध्ये केंद्र सरकारचे जे काय कृषी संशोधन केंद्र असतील, कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा इतर ज्या संस्था आहेत ह्या याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आता ही जी आपली मोहीम आहे ह्या मोहिमेमध्ये पूर्ण आपल्या देशामधून 100 जिल्हे त्यांनी निवड केलेले आहेत.
0: बरं,
1: आणि ह्या 100 जिल्ह्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की असे जिल्हे त्यांनी निवडलेले आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर होतो तर हे 100 जिल्हे जे आहेत ह्या 100 जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करायची
0: आहे.
1: याच्या व्यतिरिक्त जे उरलेले जिल्हे आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे जागृती जी करायचीच आहे. परंतु ह्याला थोडं लक्षांक कमी आहे पण जे 100 जिल्हे निवडलेले आहेत त्याला मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करणं हे गरजेचं आहे. कारण त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर जो आहे होत असतो. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे असे निवडलेले आहेत. त्याच्यामध्ये एक नाशिक जिल्हा आहे आणि एक नांदेड जिल्हा आहे. या 2 जिल्ह्यामध्ये संतुलित खत वापर मोहीम जी आहे या मोहिमेचं आपल्याला काम मोठ्या प्रमाणात करायचं आहे. बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हे जे काय आपला संतुलित खत वापर जागृत जे आहे हे आपल्याला करायचीच आहे. आता ह्याच्यामध्ये आपलं करायचं काय आहे की जेव्हा आपण हे मोहीम आपण राबवणार असू त्याच्यामध्ये आपल्याला लोकांमध्ये जनजागृती आपल्याला करायचीच आहे. त्याचबरोबर आपल्याला काही प्रत्यक्षिक प्लॉट घ्यायचे आहेत म्हणजे हिरवळीचे खतं असतील ह्याचे आपल्याला प्लॉट तयार करायचे आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या लोकांना दाखवायचा आहे.
0: अच्छा,
1: तिसरं आपल्याला काय करायचं आहे की हे जे आपण सगळं करणार आहेत तर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे करायचे आहेत. मग त्यासाठी वेगवेगळे पोस्टर बनवणे असतील, भित्तीपत्रिका असतील किंवा लिफलेट असतील तशा पद्धतीने माहितीपत्रिका तयार करून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत जे आपल्याला हे दाखवायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला परत शेतीदिन घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण सगळं आपण योजना राबवणार आहोत जागृता करणार आहोत तर आपण असे काही प्रत्यक्षिक प्लॉट घेतलेले आहेत तर त्या प्रत्यक्षिक प्लॉटचा परिणाम कसा झालेला आहे हे आपण लोकांना दाखवायचं सुद्धा आहे. तर अशा मोठ्या मोहीम सुरू होणार आहे.
0: बरं, पण मग ही मोहीम सुरू करण्याची गरज का निर्माण झाली काय वाटतं तुम्हाला?
1: आज आपण बघितलं तर शेतकऱ्यांकडे रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे लोकांचे असे समज आहे की जर आपण जास्त खतं वापरली तर उत्पादन जास्त वाढतं.
0: बरं,
1: विशेषतः आपल्या भागामध्ये आपण जर विचार केला तर युरिया आणि सुफला ही 2 जी खतं आहेत ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण वापर केलेला आहे. त्याने काय झालं की आपली जी जमीन होती तर त्या जमिनीची सुपीकता कमी झाली एक ती गोष्ट झाली. दुसरी गोष्ट की आपली जी जमीन समजा असेल तर त्या जमिनीमधील जो सेंद्रिय कर्ब असतो तर तो कमी झालेला आहे. तर त्याच्यामुळे येणारं उत्पादन जे आहे हे कमी झालेलं आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची की जेव्हा आपण रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करतो तर आपला खर्च जास्त वाढतो खतांवरचा.
0: आणि
1: आपण बघितलं असेल की जेव्हा सरकार आपल्याला सबसिडी देतं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला सबसिडी द्यावं लागतं, तर सरकारचा सुद्धा खर्च खूप मोठा वाढतो. जर आपण तो खर्च म्हणजे आपण संतुलित खर्चाचा वापर केला समजा तर तो जो अतिरिक्त खर्च आहे तो सुद्धा आपला कमी होणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण खत वापरतो तर याचा परिणाम आपलं पर्यावरण होतो, म्हणजे आपलं पाणी असेल, आपली हवा असेल, जमीन असेल, ह्याची हानी होते. त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम होतो. आणि जर समजा आपण मोठ्या प्रमाणात खत वापरली तर जमिनीची जी काही जलधारण क्षमता असेल ही कमी होते. त्याच्यामुळे असे बरेचसे सारे कारण आहेत. महत्वाचं म्हणजे की जर भविष्यामध्ये आपल्याला शेती करायची असेल तर आज आपली जमिनीचं आरोग्य हे टिकवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला संतुलित खत वापर जी जागृत मोहीम आहे हे मोठ्या प्रमाणात व्यापक करायचे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपली जमीन सुपीक राहील आणि त्या जमिनीमधून आपण उत्पादन जे आहे आपण चांगलं घेऊ शकतो.
0: बरं, मला आणखीन एक असा प्रश्न आहे की जमीन नापीक होते किंवा सुपीकता कमी होते जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे सुपीकता कमी होते, पण जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत, तर सेंद्रिय खतांच्या बाबतीत पण असंच आहे का की त्याचा अतिवापर केला तर जमिनीवर परिणाम होतो किंवा पर्यावरणावर परिणाम होतो?
1: खूप छान असा प्रश्न आपला आहे की ज्यावेळेस आपण रासायनिक खत वापरतो त्याच्यामुळेच काय होतं की आपल्या जमिनीत जे काही सूक्ष्मजीव असतील तर यांच्यावर परिणाम होतो, त्यांची संख्या ही कमी होते. पण ज्यावेळेस आपण सेंद्रिय खत वापरतो म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा बाकी हिरवळीची खत समजा असतील, तर जेव्हा आपण सेंद्रिय पदार्थ आपल्या मातीमध्ये टाकतो आपल्या जमिनीमध्ये टाकतो त्याने काय होतं की जे उपयुक्त जीवाणू आपले असतील मातीमध्ये ह्यांची संख्या खूप जास्त वाढते. त्याच्यामुळे आपली जमीन जी आहे खूप सुपीक होते. आपण अगदी 20 वर्ष मागे गेलो समजा आपण तर आपण बघितलं असेल की त्या काळामध्ये तेवढं काही लोकांना हे माहिती नव्हतं रासायनिक खतं, तर बरेचसे लोक सेंद्रिय शेतीच करायचे.
0: बरोबर.
1: त्यावेळेस काय व्हायचं की आपण कमी खतं जरी वापरली समजा तरी सुद्धा आपली उत्पादन हे वाढायचं. कारण की महत्वाचं कारण काय होतं की आपली जमीन जी होती जमीन आपली सुपीक होती. त्याच्यामुळे जर आपण जास्त सेंद्रिय खतं जरी वापरली समजा तर उलट ते आपल्या जमिनीसाठी चांगलंच आहे, त्याचा वाईट परिणाम असं काहीच नाही. परंतु रासायनिक खताचा मात्र अतिरिक्त केला तर त्याचा परिणाम हा जमिनीच्या सुपीकतेवर नक्कीच होतो.
0: आणि जैविक खतांना पण हीच गोष्ट लागू होते का?
1: अगदी. तुम्ही सेंद्रिय खत वापरा की जैविक खत वापरा हे वापरली तर आपल्या जमिनीला काही प्रॉब्लेम होणार नाही. परंतु समजा एका शेतकऱ्याला रासायनिक खतही वापरायचे आहेत तर जैविक पण खत वापरायचे आहेत आणि सेंद्रिय वापरायचे आहेत, संतुलन आपण जर व्यवस्थित केलं
0: अच्छा
1: तर ते जमीन आपली चांगली राहील, येणार उत्पादन वाढेल. तर आपल्याला म्हणून संतुलित खतं वापरायचे आहेत, जेणेकरून साधारण 50-60% आपल्याला रासायनिक खतं वापरायचे आहेत, 30-40% आपल्याला सेंद्रिय खतं वापरायचे आहेत, 10-20% आपण समजा जैविक खतं वापरली तर चांगला परिणाम जो आहे आपल्याला मिळू शकतो. म्हणजे उत्पादन आपलं वाढणारच आहे, त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य जे आहे हे सुद्धा आपण टिकू शकतो.
0: म्हणजे एकंदरीतच आपल्याला या तिन्ही गोष्टींचा समतोल साधायचा आहे. अभियानात काय काय केलं जातं?
1: आता हे जे आपलं अभियान आहे याच्यामध्ये आपण महत्वाचं काय करणार आहोत की प्रत्येक शेतकऱ्याला आपण जमीन आरोग्य पत्रिका देणार आहोत. म्हणजे काय की जो शेतकरी समजा असेल तर त्या शेतकऱ्याची माती आपण तपासणार आहोत आणि त्या तपासल्यानंतर आपण त्याला त्याची जमीन ज्या पद्धतीची असेल त्याला एक जमीन आरोग्य पत्रिका मिळणार आहे की त्याला आपण सॉइल हेल्थ कार्ड म्हणतो. तर त्याचा ज्या शिफारसी समजा येतील आरोग्य पत्रिकेमध्ये तर त्या शिफारसीनुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे, तर हे आपण करणार आहोत. त्याचबरोबर जनजागृतीमध्ये आपण काय करणार आहोत की ग्रामसभा असतील किंवा मोठे मोठे मेळावे असतील ह्याच्यामध्ये आपण हे साईडची सगळी पब्लिसिटी आपण करणार आहोत. त्याचबरोबर जे आपले सरपंच असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जनजागृती मोहीम जे हे आपण करणार आहोत. त्याचबरोबर जे काही खत विक्रेते असतील जे कृषी सेवा केंद्र धारक आहेत त्यांच्यासुद्धा आपण प्रशिक्षण आपण घेणार आहोत. आणि महत्वाचं की याच्यामध्ये जे शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा सेल्फ हेल्प ग्रुप असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जनजागृती जी आहे हे आपण करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, म्हणजे आपण 4 R म्हणतो. म्हणजे राईट सोर्स, म्हणजे आपण जे काही खत वापरणार आहेत तर योग्य आपण खत निवडलं गेलं पाहिजे. म्हणजे आपलं पीक कोणत्या अवस्थेमध्ये आहे, कुठल्या अवस्थेत आपलं खत द्यायचंय, तर योग्य सोर्स आपल्याला घ्यायचं आहे. दुसरा राईट टाइम, म्हणजे आपण जे काही खत वापरणार आहोत तर त्या योग्य वेळेला गेलं पाहिजे. म्हणजे जशी पिकाची अवस्था असेल त्या अवस्थेमध्ये आपण खत व्यवस्थित दिलं तर ते आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे राईट टाइम झाला. राईट प्लेस, म्हणजे जेव्हा आपण एखाद खत वापरतो तर ते योग्य जागी गेलं पाहिजे तर त्याचा फायदा पिकाला जास्त होतो. राईट प्लेस आहे. आणि राईट रेट, म्हणजे जेवढं आवश्यक आहे, जसं आपण माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला एक जमीन आरोग्य पत्रिका मिळते तर त्या पत्रिकेमध्ये आपल्याला दिलं असतं की तुम्हाला किती खत वापरायचं आहे, तर आपण योग्य प्रमाण जर घेतलं आणि तेवढं आपण जर व्यवस्थित दिलं तर आपल्याला चांगले परिणाम जे आहे आपल्याला मिळू शकतील. म्हणजे ह्या अभियानामध्ये आपण 4 R जे आपण मगाशी बोललो, राईट सोर्स, राईट रेट, राईट टाइम आणि राईट प्लेस, हे 4 गोष्टीवर आपण काम करणार आहोत.
0: अच्छा, बरं, आता तुम्ही माती परीक्षणाबद्दल बोललात, तर याला काय महत्त्व आहे आणि किती महत्त्व आहे?

0: आता आपण ही जी काही मोहीम सुरू केलेली संतुलित खत वापर जागरूकता मोहीम आहे, तर याचं पहिलं जे पाऊल आहे ते पहिलं पाऊल म्हणजे माती परीक्षण आहे.
1: अच्छा.
0: जोपर्यंत आपण माती परीक्षण करत नाहीत तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपलं जे पीक समजा आहे किंवा आपण जे पीक घेणार आहोत तर त्या पिकाला किती खताची आवश्यकता आहे. तर जेव्हा आपण माती परीक्षण करू तेव्हा आपल्याला कळतं की आपली जी जमीन समजा आहे की आपण जे पीक घेणार आहोत त्याला कोणतं आपलं खत द्यायचं आहे,
1: अच्छा
0: किती खत द्यायचं आहे, हे सगळं आपल्याला माती परीक्षणच्या अहवालानुसार आपण कळणार आहे. त्याच्यामुळे माती परीक्षणाचं खूप महत्त्व खूप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांमध्ये अजून जास्त जागरूकता व्हावी यासाठी आपण काय केलेलं आहे की 2016 पासून आपण जमीन आरोग्य पत्रिका अभियान सुरू केलेलं आहे. आणि या अभियानामध्ये आपण काय केलेलं आहे की जे पण गाव असतील प्रत्येक गावात शेतकऱ्याचा माती नमुना चेक केल्यानंतर तपासल्यानंतर त्याला जमीन आरोग्य पत्र देणं हे कंपल्सरी आपण केलेलं आहे. तर 16 पासून आपण बघितलं असेल 2016 पासून की आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण माती तपासणी केलेली आहे. बऱ्याच लोकांना जमीन आरोग्य पत्रिका आपण दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने काही शेतकरी जे आहेत हे अवलंबून सुद्धा करत आहेत. पण अजून काही लोकांना समजा असं वाटत असेल की आम्हाला माती परीक्षण करायचं आहे तर आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तर त्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र असतील, कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रयोगशाळा असतात किंवा कृषी विभागाची जी काही प्रयोगशाळा असेल तिथे सुद्धा प्रयोगशाळा असतात. तर तुम्ही तिथे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जमीन तपासणी जी आहे ते तुम्ही करू शकता.
1: अच्छा. खत वापरताना शेतकरी प्रामुख्याने कोणकोणत्या चुका करतात असं वाटतं तुम्हाला?
0: याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल की मगाशी बोलल्याप्रमाणे की जेव्हा शेतकरी आपण खत व्यवस्थापन करतं तर माती परीक्षण अहवाल जो आपल्याला येतो तर त्या अनुषंगानं काही शेतकरी काय करतात की जो आपला अहवाल आलेला आहे त्या अहवालानुसार खत व्यवस्थापन नाही करत. तर ती चूक मोठ्या प्रमाणात होते की जो आपला माती परीक्षण अहवाल आलेला आहे तर त्या अहवालानुसार खत व्यवस्थापन ते करत नाहीत काही शेतकरी, तो एक आहे. दुसरा आपण बघितलं असेल की आपल्या भागामध्ये युरिया आणि सुफला हे दोन खतं खूप मोठ्या प्रमाणात वापरतात. तर विशेषतः जेव्हा आपण युरिया खतं जास्त अतिरिक्त करतो त्याने काय होतं की जेव्हा आपण जास्त युरिया वापरतो तर आपलं जे पीक समजा असेल त्याची शाकीय वाढ खूप जास्त वाढते, त्याला उत्पादन कमी येतं परंतु त्याची इतकी शाकीय वाढ वाढते की तिथे मग रोग आणि किडीचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे अति जे युरियाचा वापर करतो तिथे चुकतात. आता दुसरी गोष्ट महत्वाची याच्यामध्ये आहे की जेव्हा आपण एखादं पीक घेतो तर ते पीक घेत असताना सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत हे खूप महत्वाचे आहेत. तर बरेच वेळेस काय होतं की शेतकरी जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत की ज्याचे आपल्याला फार कमी लागतात पिकासाठी पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात ते. आणि जर समजा एखाद्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झाली तर लगेच उत्पादनावर परिणाम होतो. तर ती एक तिथं शेतकरी काही चुकी करतात. सेंद्रिय जी खतं आहेत त्याचा वापर कमी होतात कारण की जेव्हा रासायनिक खतं आपण वापरतो तर रासायनिक खताचा परिणाम आपल्याला लगेच मिळतो पण जेव्हा आपण सेंद्रिय खतं वापरतो तर त्याचा परिणाम थोडा आपल्याला कमी मिळतो म्हणजे लवकर मिळत नाही. त्याच्यामुळे लोकांना काय शेतकऱ्यांना काय वाटतं की रासायनिक खतं बेस्ट आहेत चांगली आहेत
1: त्याच्यामुळे पीक येण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केलाच पाहिजे असा एक समज
0: आहे आणि त्याचे परिणाम आपल्यालाच मिळतात.
1: अच्छा.
0: हा त्याच्यामुळे ते असं वापरतात ते
1: म्हणजे ही खतं वापरल्याने उत्पादन कदाचित वाढणार नाही पण नुकसान मात्र नक्कीच होणार आहे.
0: अगदी.
1: बरं, पिकांसाठी मुख्य अन्नद्रव्य कोणती आहेत?
0: याच्यामध्ये आपण बघितलं असेल की जेव्हा आपण पीक लागवड करतो तर पीक लागवड करत असताना नत्रस, पुरत, पालाश ही तीन जे आहे अन्नद्रव्य आहेत हे मुख्य अन्नद्रव्य आहेत की जी पिकाला खूप मोठ्या प्रमाणावर लागतात. जसं आपण नत्राबरोबर बोललो असं नायट्रोजन त्याला म्हणतो आपण तर शाकीय वाढीसाठी खूप महत्वाचं अन्नद्रव्य आहे. जसं फॉस्फरस पुरत आहे आणि पालाश म्हणजे पोटॅशियम हे तीन मुख्य अन्नद्रव्य आहेत. याच्या व्यतिरिक्त दुय्यममध्ये आपण बघितलं असेल तर कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि सल्फर हे तीन जी अन्नद्रव्य आहेत हे दुय्यममध्ये आहेत आणि बाकीची जी आहेत ती सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. त्याच्यामध्ये बोरॉन असेल, लोह असेल अशी जी आहेत ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. परंतु सगळी जर आपण संतुलित खत दिलं म्हणजे आपल्याला जे मुख्य अन्नद्रव्य आहेत या द्यायचेच आहेत त्याचबरोबर दुय्यम पण द्यायचे आहेत आणि आपल्याला सूक्ष्म पण द्यायचे आहेत. जर आपण सगळं व्यवस्थित मॅनेज जर केलं व्यवस्थित तर आपलं उत्पादन जे आहे आपलं वाढतं. एक जरी कमी झालं समजा तरी त्याचा लगेच परिणाम जो आहे तो उत्पादनावर होतो. त्याच्यामुळे माती परीक्षण आपण जर केलं समजा तर माती परीक्षण अहवालामध्ये आपलं सगळं येतात म्हणजे मुख्य अन्नद्रव्य आपलं प्रमाण किती आहे, दुय्यमचं किती आहे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे, कोणतं कमी आहे कोणतं जास्त आहे हे सगळं त्या अहवालामध्ये येतं. आणि अहवालानंतर आपण जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपलं उत्पादन जे आहे आपलं वाढू शकतं.
1: अच्छा. बरं, खत देण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत?
0: हा एक खूप छान असा प्रश्न आहे की जेव्हा आपण खत व्यवस्थापन करतो साधारणतः आपण जेव्हा पेरणी करतो किंवा लागवड करतो तर लागवडीच्या वेळेस आपल्याला बेसल डोस जो आहे ते देणं अतिशय आवश्यक आहे. याच्यामध्ये आपलं सेंद्रिय खत असेल तर म्हणजे गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल आणि स्पुरद आणि पालाश ही जी खतं आहेत ही खतं आपल्याला बेसल डोसमध्ये आपल्याला द्यायची आहेत. नत्रयुक्त खतं जी आहेत ती आपल्याला एकत्र न देता आपल्याला टप्प्याटप्प्यात द्यायची आहेत. कारण नत्राचं असं होतं की ते लगेच पाणी विरघळतं. जर समजा आपण लगेच ते लागवडीच्या वेळेस आपण सगळं नत्र दिलं तर तो लगेच विरघळून जाईल. त्याच्यामुळे नत्र डायरेक्ट न देता आपलं विभागून द्यायचं आहे म्हणजे लागवडीच्या वेळेस एकदा

0: जेव्हा फुटवे फुटतील तेव्हा एकदा, आणि तिसरा फुलारा अवस्थेमध्ये, असं आपण जर व्यवस्थित केलं तर आपलं ते होऊ शकतं. दुसरं आपल्याला देता येईल असं की फर्टिगेशन थ्रू काही अशी खत आहेत की जी वॉटर सोल्युबल आहेत, म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात. तर अशा जी खत आहेत हे आपण जी काही ठिबक सिंचन असेल त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण खतं जे आहेत हे आपण देऊ शकतो. अशा पद्धतीने आपलं खत व्यवस्थापन करता येऊ शकतं.
1: या नियोजनामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते का?
0: हा, मगाशी बोलल्याप्रमाणे की जर समजा आपण व्यवस्थित नियोजन केलं, मग संतुलित खतं आपण वापर केलं की रासायनिक खतं, सेंद्रिय खतं आणि जैविक खतं ह्याचा जर आपण व्यवस्थित आपण जर कॉम्बिनेशन केलं तर नक्कीच जमीन सुपीकता जी आहे ही आपली टिकू शकते. जर समजा आपण संतुलित खताचा वापर केला तर जमिनीचे काय अन्नद्रव्य समजा आहेत तर ह्याचं योग्य प्रमाण राखलं जातं, त्याच्यामुळे काय होतं की सुपीकता जी टिकून राहते. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं की जर समजा आपण संतुलित खत वापर केलं आणि विशेषतः आपण सेंद्रिय खत आपण जास्त वापर केला तर काय होतं, आपली जमीन एकदम भुसभुशीत होते, त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ही वाढते, त्याच्यामुळे जे सूक्ष्मजीव समजा असतील मातीमध्ये त्याचंही प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे आपलं पीक जे आहे हे पीक आपलं चांगलं होऊ शकतं.
1: पाण्याच्या गुणवत्तेवर खतांचा परिणाम होतो का?
0: हा, जेव्हा आपण खत व्यवस्थापन करतो तर खत व्यवस्थापन करत असताना खत कोरड्यावर द्यायची नाही. जर आपण जमीन कोरडी समजा असेल त्यावेळेस आपण खत दिले तर ते हवेत उडून जातात. तर जेव्हा आपण खत व्यवस्थापन करणार असाल तेव्हा जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असला पाहिजे. जर पुरेसा ओलावा जर असेल आपण खतं दिली पाहिजेत. आता ही देत असताना पण आपल्याला काय करायचं आहे की समजा आपलं झाड असेल तर झाडाच्या मुळाजवळ आपण जर खतं दिली व्यवस्थित तर त्याचा परिणाम लगेच मिळतो. तर झाडाची मुळं समजा असतील त्या भागात आपण खतं टाकण्याचे हे गरजेचं आहे. तशा पद्धतीने आपण व्यवस्थापन केलं व्यवस्थित तर आपल्याला चांगलं उत्पादन जे आहे आपण मिळू शकतं.
1: आणि संतुलित खतं वापरल्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण कशा पद्धतीने होतं काय सांगा?
0: हा, आता याच्यामध्ये आपण मगाशी बोलल्याप्रमाणे की जर समजा आपण जास्त प्रमाणामध्ये रासायनिक खतं वापरली गेली तर त्याचा हवा जमिनीवर पाण्यावर दुष्परिणाम होतो. पण जर समजा आपण संतुलित खतं वापरली तर काय होतं की आपली जी जमीन समजा असेल ह्याच्यामध्ये आपण सेंद्रिय खतं वापरणार आहेत, आपण जैविक खतं वापरणार आहेत, त्याच्यामुळे जमिनीची जी काही जलधारण क्षमता आहे ती वाढणार आहे, जमिनीचं आरोग्य टिकणार आहे, त्याच्यामुळे अल्टिमेटलीच काय होणार आहे की आपलं जे काही पर्यावरण असेल याचं संरक्षण जे आहे हे होणारच आहे.
1: शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही, काय सांगू इच्छिता?
0: शेतकऱ्यांना एकच सल्ला देऊ शकतो की हा जो आपला एक समज आहे की जास्त खत जास्त उत्पादन, तर हा समज पहिले तुम्ही बाजूला करा. दुसरी गोष्ट महत्वाची की जेव्हा तुम्ही खत व्यवस्थापन करणार असाल तेव्हा तुम्ही संतुलित खत वापर केला पाहिजे आणि ते करत असताना तुम्हाला पहिल्यांदा माती परीक्षण जे आहे हे माती परीक्षण केलं पाहिजे आणि माती परीक्षण अहवाल आल्यानंतर तुम्हाला जी जमीन आरोग्य पत्रिका मिळणार असेल तर जमीन आरोग्य पत्रिकेनुसारच तुम्ही खत व्यवस्थापन जे आहे हे केलं पाहिजे. आणि महत्त्वाचं आहे की तुम्हाला हे सगळं करत असताना रासायनिक खतं, सेंद्रिय खतं आणि जैविक खतं तिघांचं तुम्हाला एकत्रित करून तुम्हाला खत व्यवस्थापन जे आहे हे करायचं आहे. कारण की तुम्ही आता जर जमीन टिकवली तर भविष्यात आपलं उत्पादन मिळणार आहे. तुम्ही जर आताच जमीन खराब केली, नापीक केली तर भविष्यामध्ये आपलं शेती उत्पादन घेणं हे खूप अवघड होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे आणि त्या जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार खते व्यवस्थापन करावं असं मी त्यांना आवाहन करतो.
1: बरं, माती परीक्षण अहवालानुसारच पिकांची निवड करणं जरुरी आहे का?
0: अगदी, आपली जेव्हा आपण माती परीक्षण करतो तर माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये एक सामू नावाचा घटक असतो. तर त्या सामूनुसार आपल्याला पीक व्यवस्थापन करायचं की आपली जमीन कशी आहे, आम्लधर्मी आहे का विम्लधर्मी आहे, मग त्या अनुषंगाने आपण जर पीक व्यवस्थापन केलं तर आपलं उत्पादन वाढतं. याच्यामध्ये काय होतं, काही पिकं अशी आहेत की आम्लधर्मी जमीन चांगली येतात, काही पिकं अशी आहेत की ती विम्लधर्मी चांगली येतात. आपण जर पिकाची थोडं अदलाबदल समज केली उत्पादन येतं पण जेवढं उत्पादन यायला पाहिजे तेवढं येत नाही. त्याच्यामुळे जसं आपली माती परीक्षण अहवाल असेल तर माती परीक्षण अहवालानुसार आपले जो सामू असेल तसं त्या सामूनुसार आपल्याला पीक व्यवस्थापन जे आहे हे आपल्याला करायचं आहे.
1: अच्छा, संतुलित खतं वापरण्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊ शकतो का आणि उत्पादन वाढू शकतं का?
0: हो, नक्कीच. कारण की जेव्हा आपण संतुलित खत वापर करतो याच्यामध्ये काय होतं की जेवढं पिकाला आवश्यक आहे तेवढं आपण देतो. संतुलित खत वापरामध्ये आपण काय करतो की योग्य प्रमाण, आपण मग अशी बोलबर योग्य प्रमाण कमवतो, म्हणजे जेवढं पिकाला आवश्यक आहे तेवढं आपण देतो. योग्य वेळ म्हणजे जशी पिकाची अवस्था असेल, जसं म्हणजे वाढीची अवस्था आहे का किंवा फुलधारण अवस्था आहे का किंवा फलधारण अवस्था आहे, तर त्या अनुषंगाने आपण खत वापरतो. म्हणजे जशी अवस्था असेल तसं आपण खत व्यवस्थापन करतो आणि योग्य प्रमाण लागतो त्याचा. त्याच्यामुळे जो आपण अतिरिक्त खर्च वापरतो
1: खतांवरती अतिरिक्त खर्च होतो,
0: हा, तर तो आपला कमी होतो.
1: अच्छा, तर शेतकरी बंधूंनो, आज सरांनी सांगितल्याप्रमाणे जर रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय खतं यांचा समतोल साधला तर भविष्यात नक्कीच उत्पादन वाढीला लागेलच आणि आपली जमीनही सुपीक होईल. तर कार्यक्रमात सर सहभागी झालात आणि याविषयी खूप छान माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद.
3: संतुलित खत वापर मोहिमेविषयी डॉक्टर अशोक भोईर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात अरे संसार संसार या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे विठ्ठल वाघ यांची आणि संगीत अनिल अरुण यांनी दिलं आहे.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार.

अरे संसार संसार या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं विठ्ठल वाघ यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोतो आता एक आठवण उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या सकाळी कृषीवाणी या कार्यक्रमात सुरण लागवड याविषयी माहिती आपणास ऐकता येईल. आणि संध्याकाळी माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात दूरसंचाराचं जाळं याविषयी कीर्तन कीर्तनकार अश्विनी भट. श्रोते हो एक निवेदन आहे का. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं. मंडळी याबरोबरच माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा निरोप द्या. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

माझा आवार माझा शिवार हा कृषी विषयक कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. श्रोते, यावेळी रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।
2: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका। सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही।
3: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे। करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं। परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव हो।

0: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या सोप्या छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: श्रोतेहो रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगरी यांनी
3: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनिशाम सातपुते.
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभवू या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
5: हॅलो
6: हॅलो
5: क्या हाल है
6: बड़ा बुरा ये काल है.
3: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
7: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र रात्रीचे 8:05 होत आहेत. ठीक 8:05 प्रसारित करू राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3र्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली. नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या. तसंच एनटीएकडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे. भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी एनटीएच्या सहसचिव असतील. तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयानं देशातील 14 ते 18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे सध्या 14 ते 18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत. या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे. तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3र्या भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली. या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल. हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल. या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादीमुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवस रात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव उपाय प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेतली. चेन्नीथला यांनी मंत्रिमंडळात

0: सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्निथाला हेही आग्रही होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे. इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दीन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्ससोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1 बाद 85 धावा झाल्या होत्या. अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. श्रोतेहो, आपण आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:15 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया दत्तू वाघमोडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक धनगरी ओवी.

0: त्यागिला शंकर कैलासामध्ये राहणारा विचार केला म्हणाला त्यागिला
1: भगवंत शंकर कैलासात राहत असताना प्रेकार घडली आला
0: या शनिदेवानं विचार केला म्हणाला शंकराच्या मागे साडी सात महिन्याचा शनी

0: प्रकार झाला भगवंता प्रकार
1: या भोळ्या जो शंकराच्या माग साडेसाती शनि महिना लागल्या बरोबर विचार केला भोळ्या शंकरांना आपला जीव कुठेतरी वाचवला पाहिजे
0: भगवंता शनि माझ्या पाठी माझ्या लागला मला जीव माझा वाचवला पाहिजे शनि माझ्या मागचा गेला पाहिजे
1: म्हणून भोळा जो शंकर निघून किरबन झाडीला अरण्याच्या ठिकाण्याला निघून गेल्याला सईला
0: मी अरण्याच्या ढायाला शंकर जाऊन काही केला
1: कुठेतरी आसरा मिळावा म्हणून या शंकरानं या नारळाच्या झाडामध्ये

0: स्वतः बोलला देवशंकराने विचार केला म्हणाला
1: भगवंता विचार केला त्या वेळेला बोलत होता शंकर देव कुणाला
0: जाणारा त्या झाडाला लागला होता बोलायला
1: झाडासाठी माझ्या पाठीमाग लागल्या मी धावपळ मुंड दडवती कुठेतरी माझ्या पाठीमागची जावावी म्हणून
0: मला कुठेतरी तुमच्या जवळ आश्रय मिळावा
1: म्हणून जिनाती शंकर बोलत होता त्याला
0: त्या वेळेला नारळाच्या झाडाच्या असणाऱ्या झावळ्यामध्ये शंकर लपून बसायला
1: भगवंता लपून बसून शनी जाऊ द्या म्हणून दडला होता
0: तर शंकर मोर आणि शनी माग
1: त्या वेळेला शनीला बर का शंकर दिसला नव्हता
0: म्हणून शनी निघून मोर गेलेला

0: कसाव पाण्यात माता मरल बाई कसाव
1: करी
0: चतुरी लावले बटाना.

श्रोते हो लोकसंगीताच्या कार्यक्रमात दत्तू वाघमोडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक धनगरी ओवी आताच आपण ऐकलीत. याबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना, संगीत शंख नील यांचं आहे.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेव भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया पद्मजा जोगळेकर यांनी गायलेली आरती प्रभू यांची रचना. संगीत अभिजित लिमये यांचं आहे.

0: ज्योती आर काळे यांनी गायलेली सदानंद डबीर यांची गझल आपण ऐकलीत. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. यानंतर 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, रात्री 9 न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्मपत्रिका चित्रभारती आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये पंडित कैवल्य कुमार गुरव यांचं गायन. हे सगळे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. सुरुवातीला ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतलं बातमीपत्र.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं विशाल शर्मा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, भारत और नीदरलैंड मिलकर भविष्य की विश्वसनीय आपूर्ति श्रृंखला तैयार करने पर काम कर रहे हैं. 21वीं सदी के भारत को अवसरों की भूमि बताया. भारत में सेमीकंडक्टर विनिर्माण को बढ़ावा देने के लिए टाटा इलेक्ट्रॉनिक्स और डच कंपनी ए

श्रोते गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

श्रोते नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी। पहाटेचे 5:30 वाजलेत। कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा।